ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
2: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
3: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
4: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले असतात आणि आयुष्यामध्ये यशाचा प्रवास पूर्ण करत असतात, अनेक कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचा यशाचा जो प्रवास आहे तो जाणून घेतो आणि त्या अनुषंगानं आपणही पुढे वाटचाल कशी करावी याची प्रेरणा घेत असतो। तेव्हा आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेणार आहोत संदीप गोपाळ जाधव याची यशोगाथा। तो राहणार मुक्कामपोस्ट तुगाव, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील आहे आणि 2018 साली तो मेकॅनिकल या ब्रँचमधून पासआउट झालेला आहे। सध्या पुणे येथे भोसरीच्या एका इंडस्ट्रीमध्ये तो कार्यरत आहे, जॉब करत आहे। आपण त्याचं स्वागत करूया। संदीप, मी तुझं स्वागत करतो।
5: धन्यवाद।
4: संदीप, जसं मी आत्ता इंट्रोडक्शन दिलं की तू 2018 साली मेकॅनिकलच्या ब्रँचमधून तो पासआउट झाला, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड करावी असं का तुला वाटलं त्यावेळेस?
5: गावापासून जवळ पण होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि सर्वप्रथम म्हणजे नावाने गाजलेलं कॉलेज होतं।
4: इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तू गावचा राहणार आहेस, म्हणजे उमरगा तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातून आलेला होता।
5: हो।
4: तुला तेरणा कॉलेज बद्दल माहित होतं का अगोदर?
5: तेरणा कॉलेज बद्दल माझ्या फ्रेंड्सनी, सिनियरचे 1-2 मित्रांनी सांगितलं होतं, आम्ही तिथे शिकत आहे असं तसं। ज्यावेळेस मी तेरणा कॉलेजमध्ये येण्याच्या आधी माझं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये मी कम्प्लीट केलेला आहे।
4: अच्छा, डिप्लोमा झालेला होता।
5: येस सर।
4: बरोबर, कुठे झाला होता डिप्लोमा?
5: डिप्लोमा माझा सोलापूरला झाला, AG पाटील पॉलिटेक्निक,
4: पॉलिटेक्निक मध्ये।
5: येस येस।
4: बर, आणि त्याच्या अगोदरचा?
5: त्याच्या आधीचा प्रवास 10वी पर्यंत पूर्णतः सोलापूरमध्ये शिक्षण झालेला आहे।
4: सोलापूरमध्ये कसं शिक्षण झालं तो गावचा राहणार काय असं?
5: तिथं आम्ही खास शिक्षणासाठी सोलापूर।
4: अच्छा, सोलापूर हे शिक्षणासाठी निवडल्यानंतर सुद्धा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल तिथेही ऐकून होता?
5: हो, कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना डिप्लोमाच्या त्यावेळेस सिनियरनी सांगितले होते पासआउट झाल्यानंतर, ते सांगून आम्ही तिकडं आहे असं आहे, कॉलेज आहे चांगलं, आम्ही जात आहे तिकडे।
4: बरोबर, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला इकडे ऍडमिशन झालं?
5: हा, मग ते डिप्लोमा 3 वर्षाचा झाल्यानंतर इकडे डायरेक्ट सेकंड इयरला
4: 2015 साली ऍडमिशन झालेलं।
5: येस येस।
4: मग हे 3 वर्षाचा जो कालावधी होता इथला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज मधला, तर तो कसा झाला? त्यावेळेस जे अकॅडमिक होत ते कसं होत?
5: 3 वर्षाचं ऍक्च्युअल अकॅडमिक इयर होता तो, पण काही दुर्दैव सुदैव म्हणा काही काही गोष्टींमुळे 1 वर्ष गेला होता माझा वाया.
4: ठीक आहे ना, पण तरी
5: सुद्धा मी 4 लावलं होतं त्याला.
4: ओव्हरऑल मी विचारतोय की जसं आपण 3 वर्ष इथं कॉलेजमध्ये शिकत असताना इथलं शिक्षण कसं होतं, प्रॅक्टिकल्स कसे होते, तुम्हाला लेक्चर्स जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने मदत?
5: शिक्षणाची अप्रतिम सुविधा आहे, चांगले स्टाफ आहेत, वेल एज्युकेटेड, त्यांना की प्रॅक्टिकली वेल नॉलेज आहे, थेरॉटिकली चांगले शिकवू शकतात त्यांनी आपल्याला.
4: बर,
5: असे डॉक्टर प्राचार्य व्ही व्ही माने सर आहेत, त्यावेळेस त्यांनी आम्हाला IHP हा सब्जेक्ट शिकवत होते. आणि जाधव सर मॅनेजमेंट एकदम उत्तम, जबरदस्त.
4: अच्छा, आणि प्रॅक्टिकलचा वगैरे विषय कसा असायचा?
5: प्रॅक्टिकल असायचे, प्रॅक्टिकल लॅब असिस्टंट पण असायचे सर, प्लस सर पण जे असताना सब्जेक्ट असतो ते सर पण येऊन शिकवत जाणार आम्हाला प्रॅक्टिकल वगैरे. चांगले सगळे इन्स्ट्रुमेंटची अवेलेबिलिटी होती. इंजिनिअरिंगमध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट असतात ऍक्च्युअली ते प्रॅक्टिकलमध्ये कळालं.
4: अच्छा अच्छा.
5: इन्स्ट्रुमेंट म्हणजे आता व्हर्नियर काय आहे ते सगळं माहिती झाली फक्त शिक्षण कॉलेजमध्ये, पण ऍक्च्युअली मग नंतर ज्यावेळेस जॉब करायला गेलं त्यावेळेस हां ते इन्स्ट्रुमेंट होते ते यूज कसे करायचे ते आम्ही इंडस्ट्रीमध्ये शिकलो.
4: पण कॉलेजमध्ये तुम्हाला त्याची ओव्हरऑल माहिती?
5: ओव्हरऑल माहिती झाली किंवा या वस्तूला हा म्हणायचं आहे, वस्तूला अमुक अमुक नाव आहे हे माहिती होतं सर सर्व काही.
4: बर बर. आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज अशा असतात की एखाद्या आपल्याला आता समजा कंपनीमध्ये जॉब करायचा असेल किंवा काही करायचं असेल, त्या पद्धतीने आपली एक मेंटॅलिटी तयार करणं, आपले एक प्रेझेंटेशन तयार करणं, याच्यासाठी कॉलेजमधून कशी कशी मदत व्हायची?
5: कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे ठेवायचे.
4: ज्या पद्धतीनं हे कॉलेजचं डिप्लोमा नंतरचं कॉलेजमधलं एज्युकेशन होतं ते कसं झालं?
5: डिप्लोमा नंतरचं एज्युकेशन म्हणजे सर फार महत्त्वाचं एज्युकेशन होतं, कारण की ग्रॅज्युएशन होतं, पुढं BE ला ॲडमिशन घ्यायचं होतं. वळण देणारं, जीवनाला वळण देणारं एक प्रकारचं एज्युकेशन होतं.
4: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधले 3 वर्ष कसे झाले? म्हणजे
5: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 3 वर्ष चांगल्या प्रकारे गेले, म्हणजे सर्व ऍक्टिव्हिटी तेरणा कॉलेजमध्ये घेतले जाणार.
4: अच्छा, मग ते कशा
5: इयर बाय
4: ॲन्युअली
5: ऍक्टिव्हिटीमध्ये? म्हणजे बघा, स्पोर्ट्स इंटरेस्ट मुलांना देण्यासाठी स्पोर्ट्स, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असणार, स्पोर्ट्स इव्हेंट वेगवेगळे असणार, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा भरल्या जाणार, त्यामध्ये तेरणाची टीम रिप्रेझेंट करणार तेरणा कॉलेजकडून, परत राज्यस्तरीयला काही मुलांचे सिलेक्शन झाले होते. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेस मुलं होते, विकास आचार्य असे 2-3 मुलं होते.
4: आणि ह्याचं इंडस्ट्रियल व्हिजिटच्या वगैरे?
5: इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजे होत होते आपले प्रोजेक्टच्या रिलेटेड, औरंगाबाद MIDC, वाळूज, परत तसेच पुण्यामध्ये भोसरी, या ठिकाणी 2-3 ठिकाणी आम्ही 3 वर्षामध्ये व्हिजिट दिलेले आहेत. परत बाहेर तसेच व्हिजिट करत करत बाहेर 1-2 ठिकाणी
4: कॉलेजमधून असा सपोर्ट,
5: कॉलेजमधून सपोर्ट चांगला.
4: कॅम्पससाठी मग TCS?
5: कॅम्पससाठी TCS येत होते, जॉन डिअर येत होते.
4: बरोबर.
5: येस येस. आणि बेंगलोरचे 2-3 कंपन्या होते.
4: आणि TPU चा काय वापर व्हायचा तुम्हाला? तेरणा प्लेसमेंट युनिटचा तुम्हाला काही फायदा वगैरे झाला?
5: तेरणा प्लेसमेंट युनिटमुळे फार फायदा झालेला आहे. काही मुलांनी, माझ्या मित्रांना चांगल्या प्रकारे सिक्युअर चांगले जॉब चांगल्या कंपनीमध्ये

0: आजच्या भविष्यामध्ये एखादं चांगलं जवळपास 2-3 वर्षाचं इंडस्ट्रीयल अनुभव तर आलेलाच आहे, त्याबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करून एखाद्या चांगल्या पोस्टवरती जाण्याची इच्छा आहे.
1: अच्छा, गव्हर्नमेंटकडे जास्त लक्ष देणार.
0: जास्त हो, यस.
1: बरं, फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे?
0: फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर ठीक आहे, तेवढं काय
1: म्हणजे काय करतात आई वडील?
0: आई वडील शेती आहे, 5-6 एकर शेती आहे. भाऊ आहे, भावाचं मेडिकल आहे सोलापूरला.
1: बरं.
0: अच्छा, आणि परत मी सगळे मॅरिड आहेत. मी पण मॅरिड आहे.
1: अच्छा, म्हणजे आता लग्न झालेलं आहे.
0: हा, यस, 1-3 वर्ष झाले लग्न आहे माझं पण.
1: बरोबर. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला बॅकग्राऊंडला असताना, आता ज्यावेळेस तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा एक सपोर्ट, हे ह्या ठिकाणी जे काही विद्यार्थी शिकायला येणार आहेत, जसं की शेतकऱ्यांचे पण बरेचसे मुलं असणार आहेत, स्ट्रगल करून येणार आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितो?
0: त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की मी त्यांनी सर्वप्रथम तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावे आणि फायनल इयरमधून ज्यावेळेस कॅम्पस होता त्यावेळेस सर्वप्रथम कंपनी कॅम्पस ड्राईव्हद्वारे सिलेक्ट व्हावे मुलांनी. कारण की कंपनी कॅम्पस थ्रो आल्यानंतर त्यांना चांगला पॅकेज भेटू शकतो. अनुभव घ्यावे मुलांनी, वेळ वाया घालू नये.
1: अच्छा,
0: आणि ही संधी तेरणाद्वारे भेटते, ही संधी कोणीही मिस करू नये.
1: बरोबर आहे. आता खास करून आपण पाहतो की ग्रामीण भागातले मुलं खूप येतात, न्यूनगंड असतो मनामध्ये, शहरामध्ये कसं जायचं, ह्या वातावरणाशी कसं. आजकाल तर काय मोबाईल खूप जास्त झाले म्हणून मुलं ॲडव्हान्स झालेले आहेत, तरी पण तुला काय वाटतं की तू म्हणजे?
0: नाही, बरोबर आहे. ग्रामीण भागाचा विचार केला गेला तर सर्व मुलांना शहरी जायचं फार आवड असते. शहरी जायचं म्हणलं तर शिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे. मग नोकरी पाहिजे तर चांगली एज्युकेशन असेल तरच नोकरी भेटणार.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला जर आपल्याकडे नॉलेज भरपूर असेल तर तुम्हाला लवकर नोकरी भेटू शकते,
0: काही पण होऊ शकते.
1: अच्छा,
0: चांगल्या पगाराची, चांगल्या पॅकेजची नोकरी, चांगल्या कंपनीत, नामवंत कंपनीमध्ये.
1: अच्छा, हा तर अनुभव तुझ्याकडे आता पाठीशी जमा आहे. अच्छा, तेव्हा संदीप गोपाळ जाधव, खरं तर तोगावसारख्या ठिकाणाहून येऊन तू सोलापूरला तुझं शिक्षण पूर्ण केलं, डिप्लोमा केला, त्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा तू तुझ्या शिक्षणाची पूर्ण धुरा पूर्ण केली आणि आज तू सक्सेसफुली पुण्याच्या कंपनीमध्ये जॉब करत आहेस आणि चांगल्या पद्धतीने तुझं जीवन कंठत आहे. त्याबद्दल मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तुझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे.
0: धन्यवाद. थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी तुमचा आपला आवाज आर जे प्रसाद। मित्रांनो, या स्पर्धेच्या युगात अनेक युवक जे आहेत ते आपल्या करिअरच्या शोधामध्ये आहेत। त्यांनी नक्की आपलं करिअर कसं निवडावं, करिअरकडे कसं पाहता येईल, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आमचा कार्यक्रम म्हणजे तेरणेची प्रेरणा। आणि याच कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला भेटायला आला आहे तो गौरव रवींद्र इरगट, तुझं खूप खूप स्वागत आहे। गौरव 2019 तेरणा कॉलेजमधूनच पासआउट झालेला आहे, मेकॅनिकलमधून त्याची BE कम्प्लीट झाली, BTEC कम्प्लीट केलेलं आहे त्यानं। तो सध्या TCS कंपनीमध्ये प्लेस झाला आहे असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या डेझिग्नेशनवरती, आणि विशेषतः म्हणजे मेकॅनिकल ब्रँच असून तो IT क्षेत्रामध्ये गेलेला आहे। सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मला तुला असा प्रश्न विचार गौरव, तो म्हणजे असा की तू तुझी कॉलेजमधून प्लेसमेंट झाली BIC कंपनीमध्ये, तर मग तू मेकॅनिकल डिपार्टमेंट सोडून IT जाण्याचा निर्णय का घेतलास, काय सांगशील?
1: ॲक्च्युली सध्याच्या काळामध्ये टेक्निकल जे म्हणजे फिजिकल जे जॉब वगैरे आहेत त्यांचं जरा कोरोनामुळे वगैरे सगळं डाऊन झाले, म्हणजे
0: मार्केट
1: डाऊन झालं, त्यामुळं प्लेसमेंट कमी येतं आणि अपॉर्च्युनिटी कमी येत, कारण की संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची आणि जॉब रिक्वायरमेंट कमी आहे, आणि त्यामुळे काय झाले आपले फायनान्शियल कंडिशन्स सगळ्यांच्या उतरल्या, त्यामुळं स्कोप राहिला नाही आहे मेकॅनिकलमध्ये, म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये अगर मोटर वगैरे असं, आणि जे काही चालू आहे आता ते सगळं सॉफ्टवेअर चालू आहे, म्हणजे सध्याची लार्जेस्ट म्हणजे लार्जेस्ट नंबरवर प्लेसमेंट करायला, म्हणजे इंजिनियरसाठी नोकरी जी देत आहेत तर ते IT सेक्टर आहे, आणि IT सेक्टर म्हणजे कसं आपल्याला तिथं स्किल डेव्हलप करता येते, आणि असं नाही की तुम्ही मेकॅनिकलचे आहेत आणि IT करता येत नाही। माझे जे खूप सारे सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे स्किल डेव्हलपमेंट केले, त्यांचे पोटेन्शियल दाखवले त्या जॉबमध्ये, आणि आता चांगले पोस्टवर आहेत आणि सक्सेस झालेत। तर मला वाटतं की समजा आपल्याला जर नाही आहे तिथे, म्हणजे आपल्याला तिथं जॉब वगैरे मिळत नाही आहे असं वाटतंय, तर आपण हारलं नाही पाहिजे। सेक्टर कोणताही असला, तुम्ही काय पण घेतलं, कुठलाही शिकले तर त्याचा उपयोग कुठे ना कुठे होतो, आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जरी असली, म्हणजे सॉफ्टवेअरचं म्हणजे IT सेक्टर जरी असला, तर ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ते कोणत्या बेसिसवर, की ह्याच कंपन्या लागणार जे मेकॅनिकलचे आहेत वगैरे हे ते, मग आपले स्वतःचे आयडियाज वगैरे इनोव्हेशन करून आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, आपण आपले स्वतःचे आयडिया देऊ शकतो, त्यांना आपला स्कोप वाढतो।
0: नक्कीच नक्कीच।
1: तर त्यामुळे मी IT सेक्टर केला चूज, कारण की वाटलं मला की आता ह्याच्यात करिअर करता येईल आपल्याला।
0: नक्कीच खूप महत्त्वाचं तू सांगितलंस की कुठं स्कोप आहे किंवा वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला हे बघणं खूप गरजेचं असतं, आणि त्यानुसार चालणं किंवा त्यानुसार पुढे जात राहणं हे महत्त्वाचं असतं। तो आता पुढचा प्रश्न असा असेल माझा तुझ्यासाठी की तू IT क्षेत्रामध्ये गेलास, म्हणजे तुझी मेकॅनिकल ब्रँच असून सुद्धा, मग तुला काय प्रॉब्लेम आले, काय स्पेशल प्रिपरेशन केलंस का जेव्हा इंटरव्ह्यू तू फेस करत होतास, तेव्हा साधारणतः काय तुला अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केलीस?
1: ॲक्च्युली IT सेक्टरमध्ये काय असतं ते मला माहीतच नव्हतं काही, म्हणून मी काय केलं अगोदर जे मेकॅनिकल फील्डवाले जे IT गेलेले आहेत तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला की कसं कसं असतं, प्रिपरेशन कसं करायचं असतं, थोडं गायडन्स घेतलं त्यांचं, आणि थोडं यूट्यूब वगैरे टेक्निकल यूज करून प्रिपरेशन केलं मी CS, म्हणजे त्या रिलेटेड कोणते कोणते, जास्त करून सॉफ्टवेअर म्हणलं की लँग्वेजेस लागतात, त्या लँग्वेजेसच्या संदर्भात सगळे क्वेश्चन्स वगैरे केले, सगळं नॉलेज वगैरे घेतलं। पर नवलाची गोष्ट अशी झाली की माझे जे 2 इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये मला टेक्निकल विचारलंच गेलं नाही, तर मेकॅनिकलच्या असल्यामुळे मला मेकॅनिकलचा प्रोजेक्ट काय होता, तो चूज कशामुळे केला, मेकॅनिकलमधून IT का येत आहेत, तुम्हाला आम्ही का घ्यावं, असं तसे क्वेश्चन विचारले, असा PR राऊंड झाला। त्यानंतर याच्या राऊंडमध्ये फक्त डॉक्युमेंटेशन झालं, आणि शेवटला एक त्यांचा कॉमन क्वेश्चन असतो की आमच्याकडून तुम्हाला काय क्वेश्चन आहे का, तर थोडं इम्प्रेशन पाडण्यासाठी मीच एक असा क्वेश्चन केला, म्हणजे त्यांच्या संदर्भात IT की मला असं असं एक सॉफ्टवेअर असं माझ्या डोक्यात आहे की त्याची अशी सिच्युएशन आहे, म्हणजे कंडिशन त्या सॉफ्टवेअरची अशी आहे, मग त्यानुसार आपण इनपुट करून त्याचा आउटपुट असा मिळेल का, तर त्यांना ती आयडिया आवडली आणि तिथं इम्प्रेशन पडलं, आणि वाटलं आता पाहू आता काय होतंय, काय नाही कारण टेक्निकल राऊंड झाला नाही, आणि माझ्या नंतरचे ज्यांचे प्लेसमेंट झाले म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे माझ्या नंतर झाले त्यांचे लवकर ऑफर लेटर आले, माझे आले नाही, कारण की कसं TCS ला जवळपास 15-16 पॅनल आहेत म्हणजे HR चे, तर मला दिल्लीचा पॅनल आला होता. मग महाराष्ट्रातले जे पॅनल आहेत ते जरा लवकर हायर करता ऑफर लेटर वगैरे सेंड, आणि दिल्लीवाले ते जरा स्लो करता. मग थोडं मन घाबरतच होतं 3-4 दिवस की मित्रांना आलं मला आलं नाही आता काय होईल काही नाही. मग येऊन गेलं शेवटी.
0: नक्कीच ना, म्हणजे कसं असतं की कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये क्वालिटीला महत्त्व दिलं जातं,
1: क्वालिटी दिलं जातं.
0: आणि त्यातल्या
1: मेन म्हणजे हे जे इंटरव्ह्यू वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे TCS वगैरे झालं हे प्रोफेशनल आहेत आणि इंटरनॅशनल कंपनी आहेत.
0: नक्कीच.
1: तर आपली इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे, त्याच्यावर डिपेंड
0: करते
1: स्वतःला कसं समोरच्या प्रेझेंट करतो त्यावर डिपेंड आहे. आपली जसं आपल्या इथं तेरणा कॉलेजमधून मला काय भेटलं म्हणता येईल, जसं की CS
0: तू खरंच खूप छान पद्धतीने सांगितलंस. आता याच्या पुढचा प्रश्न मला तुला असा असेल की हा जे काय तुझा व्यक्तिमत्व विकास झाला, तू आता करिअर तुझी करिअरमध्ये पहिल्यांदा सुरुवात करून दिली तेरणा, म्हणजे जे काय BIC कंपनीमध्ये तुला लावून दिलं आणि प्लेसमेंट झाली तुझी, त्यानंतर तू आता IT मध्ये स्वतःहून गेलेला आहे.
1: हो,
0: साधारणतः तुझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तुझ्या करिअर ग्रोथमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा काय हात आहे?
1: पहिली गोष्ट, इथे डिसिप्लिन शिकवलं जातं चांगलं. म्हणजे इथे असं नाही की तुम्ही असं स्ट्रेट फॉरवर्डच चला, म्हणजे वागणुकीमध्ये चेंज करत नाहीत ते, पण आपली स्वतःची जी स्किल्स आहेत स्वतःला प्रेझेंट करण्याची,
0: ओके,
1: सर्वांना चान्स दिला जातो की समोर येऊन तुम्ही बोला. कारण की जोपर्यंत आपण हिंमत करीत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातला माणूस समजत नाही की बाबा तुला येतंय, तू करू शकतोस, तू बोलू शकतोस. जेव्हा सुरुवातीला मला सेमिनारसाठी समोर बोलवलं गेलं तेव्हा मी जेव्हा समोर व्हायचो तेव्हा माझे पाय खाली हलायचे असेल, लटलट कापायचे, आणि जेव्हा पायाकडे व्हायचो तेव्हा माझे तोंडगं बसायचं, अशी माझी सुरुवात होती. पण हळूहळू हळूहळू हिंमत वाढली आणि सगळ्या सरांनी वगैरे तशी हिंमत दिली, तू बोलू शकतोस, फक्त मन घाबर करायचं नाही असं तसं. मग जेव्हा समोरची व्यक्ती फ्रँकली होती तेव्हा आपण पण आपलं मन व्यक्त करायला असे मोकळे बोलू शकतो. मग आपले तेरणा कॉलेजचे जे स्टाफ आहे तो एकदम मन मोकळा आहे, फ्रँकली आहेत, ज्याला सांगायचे त्याला समजून सांगता, जिथे कोणाचं चुकत असेल त्याला चांगल्या मार्गावर घेता, आणि आपले जर काही डाऊट्स वगैरे असेल तर ते सपोर्ट करता, समजून घेता सगळं.
0: ओके ओके ओके. नाही खरंच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कॉलेजचा खूप मोठा हात असतो हे थोडक्यात तू सांगितलंस. तू इथे आलास, तुझा वेळ दिलास, तुझा इंटरव्ह्यू ऐकून अनेक युवक सुद्धा इन्स्पायर होतील, ज्यांना आपली ब्रँच स्विच करून IT मध्ये जायचं त्यांना नक्कीच मानसिक ताकद मिळेल अशा अपेक्षा.
1: कारण की जसं माझी प्लेसमेंट झाली 2019 मध्ये आणि त्यानंतर कोरोना आला, मग 2 वर्ष आम्ही घरीच, कारण की ऑपॉर्च्युनिटी कमी होत्या आणि आहे तेच काढले होते जॉबवरून, त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो सगळे, म्हणजे मॅक्झिमम डिप्रेशनमध्येच गेले होते. तर अनुभवातून असं शिकलं गेलं माझ्याकडून की हारणं मानली तर आपण कुठेही जर मन लावून केलं कुठल्याही क्षेत्रात तर ऑब्व्हियसली आपल्याला सक्सेस मिळू शकतं.
0: ओके ओके. नक्कीच खूप खूप धन्यवाद तू इथं आलास, तुझा वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गौरव. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत।
2: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
4: हर घर सूर्य घर।
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी। ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे। भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे। आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे। यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे।
2: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है। ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
3: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
4: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो। मी तर पाहून थक्कच झालो। ते लोक दिवसभर AC चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात 2-2 फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0। मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे। म्हणजे सोलर पॅनलची। मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे।
5: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
6: हर घर सूर्य घर।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
7: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। आणि श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा विषय आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्या उपाययोजना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, त्या उपाययोजनांचा जर खरीप हंगामामध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांनी जर योग्य उपयोग केला, तर अतिशय उत्तम प्रकारचं पीक आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये येऊ शकतं आणि त्याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा होऊ शकतो। तर शेतकरी बंधूंनो, खास आपल्यासाठी दरवर्षी येणारा जून महिना असतो, हा जो जून महिना आहे तो इतका महत्त्वाचा असतो, कारण इथे सर्वांसाठी एक महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे आपल्या वर्षभराच्या अन्नधान्याची आणि आर्थिक नियोजनाची जी एक गती असते, किंवा आपण दरवर्षी आपण काळ्या आईची पोटी भरतोच, तीही आपल्याला भरभरून देत असते। परंतु हे करत असताना पाऊस पडला की जाऊन पेरायचं एवढंच न करता काही साध्या पण 100% यश देणाऱ्या उपाययोजना आपण केल्या तर उत्पादनामध्ये 40-50% इतका मोठा फरक पडू शकतो। अगदी सोप्या उपाययोजना वापरून, ज्या आपण कधी वापरण्याचा प्रयत्न करत नाहीत, ह्या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे स्थैर्य प्राप्त करता येऊ शकतं। तर उपाययोजना बघणार आहोत मंडळी, जरा थोडंसं आपण जे म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी असं जे म्हणतो आपण, तशाच अशा ह्या उपाययोजना आहेत। तर बघूयात, एकदा उजळणी याची देखील करून पाहूयात। तर पहिली उपाययोजना बघणार आहोत, यामध्ये योग्य वाणांची आणि बियाण्यांची निवड, पेरणी करतेवेळी आपल्या भागासाठी कोणते वाण चांगले आहेत हे आपण बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपल्या जमिनीचा पोत, आणि उपलब्ध पाणी तसेच उपाययोजना करत असताना अधिक उत्पादन देणारे वाण शेतकरी बांधवांनी शोधणं खूप गरजेचं आहे. यासाठी कृषी विभाग असेल, आपल्या भागातील तज्ज्ञ शेतकरी असतील, त्याचबरोबर कृषी विद्यापीठ असतील, त्यांनी देखील जे वाण प्रसारित केलेले आहेत त्या वाणांचा आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो. मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. आपल्याकडे पेरणी करत असताना जसं बाळाला लसीकरण करतात तसं बियाणं देखील बीज प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग ही बीज प्रक्रिया दोन प्रकारची असते. एक पेरणी करतेवेळेस असते, त्याच्यामध्ये जैविक आणि रासायनिक पद्धतीच्या बीज प्रक्रिया केल्या जातात. यामुळे बियाण्यांमध्ये कीड आणि रोगांपासून त्यांचं संरक्षण आपल्याला करता येऊ शकतं. उगवण क्षमता चांगली होते, बुरशीजन्य आजारापासून संरक्षण मिळते, बियाणे जोमदार वाढतात. विशेष म्हणजे आपल्याकडे सोयाबीन जास्त प्रमाणात आपण घेत असतो शेतकरी बांधव, त्यामुळे रायझोबियम आणि PSB जीवाणू खतांची प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर अचूक आणि परिणामकारक बुरशीनाशकाची माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे आणि ते जे अनुभवी असतात त्यांच्याकडून अधिकची माहिती करून ती बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. यानंतर बघणार आहोत मंडळी अतिशय महत्त्वाचा जो उपाय आहे तो देखील आता आपण बघणार आहोत. यामध्ये आहे उगवण क्षमता तपासणी. खरं तर उगवण क्षमता तपासणी हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे आणि खरं तर या उपायाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनामध्ये आपण बरीचशी वाढ करू शकतो. परंतु आपल्या भागामध्ये जे शेतकरी बांधव आहेत सहसा या उपाययोजना करताना आपण पाहत नाहीत. तर अतिशय महत्त्वाचा असा जो हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बीज उगवण क्षमता ही अतिशय महत्त्वाची आहे. दरवर्षी आपण बघतो की अनेक कंपन्या त्यांचे बियाणे जे आहेत ते उगवत नाहीत आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपण नको ते बियाणं पेरतो आणि सर्व आपला खर्च जो आहे तो वाया जातो. तसेच दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर उभं राहतं. यासाठी उगवण क्षमता तपासणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असं काम या खरीप हंगामामध्ये आहे. यासाठी अनेक उपाययोजना आहेत. यामध्ये प्रत्येकी बियाण्याची जी बॅग आहे त्यामधून 100 बियाणे वेगवेगळ्या भागातून निवडून त्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया असेल त्याचसोबत उगवण क्षमतेच्या माध्यमातून देखील तपासू शकतो. तर हे सगळे बियाणे आपण काचेच्या ग्लासामध्ये टाकू शकतो किंवा ओला कपडा असेल किंवा गोणपाट जो आपल्याकडे अवेलेबल असेल त्या गोणपाटामध्ये आपण हे 100 बी असतील ते टाकू शकतो आणि त्या 100 बियाण्यांपैकी समजा आपल्याकडं जर 70-80% बियाण्यांना जर अंकुर फुटले असतील तर हे जे बियाणं आहे ते पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. किंवा आपण जर हे 100 बियाणं घेऊन ग्लासमध्ये टाकलं तर त्याच्यावरचा जो भाग आहे बियाण्यांचा तो जर सुकला तर ते बियाणे हे पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. तर जर पेरणीसाठी जे बियाणं आपण वापरत आहात ते बियाणं जर त्याच्यापैकी केवळ 50-60% जर

0: खरीप पिकांची पेरणी मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या पंधरवड्यापर्यंत, परंतु आपण जे बघतो की काही वेळेस अतिवृष्टी होते किंवा काही वेळेस खूप कमी पाऊस पडतो. अशा वेळेस आपण सहसा आपलं जे पेरणीचं वेळापत्रक जे आहे ते थोडंसं बदलणं गरजेचं आहे, कारण अशा वेळेस पेरणी करणं हे धोक्याचं ठरू शकतं. जर आपण अतिवृष्टीमध्ये जर पेरणी करत असाल तर बियाणे वाहून जाण्याचा धोका असतो किंवा बियाणे अतिशय खोलवर जाण्याचा देखील त्याच्यामध्ये धोका असू शकतो. त्याच्यामुळे जास्त पाऊस असेल आणि कमी पाऊस असेल त्यावेळेससुद्धा आपण पेरणी करणं सहसा टाळणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये आपले तज्ज्ञ शेतकरी बांधव आहेत आणि त्यांना हे योग्य वेळ माहीत असते. योग्य वेळ पण काही वेळेस आपण गडबड करतो की आता पाऊस पडलेलाच आहे आणि आपण त्याच्यामध्ये पेरणी करणं गरजेचं आहे, अशासुद्धा बाबी होत असतात. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी योग्य ओलावा असेल तरच पेरणी करणं महत्त्वाचं ठरतं. आता हे उपाययोजना आपण तर पाहिलेल्याच आहेत, इतर उपाययोजनासुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये जी नवीन यांत्रिकीकरणामध्ये साधनं उपलब्ध झालेली आहेत तर त्या साधनाच्या माध्यमातून देखील आपण पेरणी करू शकतो. यामध्ये BBF यंत्राद्वारे पेरणी आपण करू शकतो, तसेच गादी वाफ्याचा देखील वापर आपण करू शकतो. त्याचसोबत टोकण पद्धतीने लागवड हे देखील उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे दरवर्षी पीक पेरल्यानंतर पावसाचा मोठा खंड आपल्या भागामध्ये आपण पडताना पाहिलेला आहे. हा खंड पडल्यानंतर जी पिकाची उगवण क्षमता आहे ती कमी होते किंवा त्याची जी वाढीची अवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठा एक परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे आपल्या जी पेरणीची वेळ असेल किंवा खंड जर पाण्याचा बहुतांशी वाढीच्या अवस्थेमध्ये पडत असेल आणि धाराशिव असेल किंवा आपल्या भागातील शेतकरी बांधवांना माहिती आहे, शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेस असा मोठा खंड पडलेला आपण पाहिलेला आहे. तर त्यासाठी अतिरिक्त जे पाणी आपल्याकडे एक दोन पाणी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. तशी उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं देखील खूप गरजेचं आहे, जेणेकरून हमखास पीक आपलं सोयाबीन असेल, तूर असेल, मूग उडीद असेल यांचं आपल्याला प्रामुख्यानं घेता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे की आपल्याकडे कमीच पाऊस पडतो असं नाही, कधी कधी पिकं आपली वाढीच्या अवस्थामध्ये असताना मोठा पाऊससुद्धा झालेला आपण पाहत असतो. तर हे टाळण्यासाठीच आपल्या भागामध्ये पेरणी करत असताना साधारणपणे BBF मशीनचा वापर जर आपण केला तर त्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना अधिकचा फायदा होऊ शकतो. तर आपल्या भागामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत मंडळी, याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल आणि आत्ता आपण मृगामध्ये जी पेरणी करतो मूग उडीद असेल, तर त्याचसोबत तीळ आहे, सूर्यफूल आहे, ही देखील पिकं खूप महत्त्वाची आहेत. तर आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे पाहिलं तर सोयाबीनच्या पेऱ्याची जी आकडेवारी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आकडेवारी ठरलेली आहे. त्यामुळं ह्या ज्या उपाययोजना आहेत आत्ता ज्या आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकले असतील तर या उपाययोजना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण पाहिलेलं एकदा पुन्हा आपली उजळणी करून घेतो मी. याच्यामध्ये पहिली जी पद्धत होती त्याच्यामध्ये होते योग्य बियाण्यांची निवड आपण करणं गरजेचं आहे, वाण चांगले निवडणं गरजेचं आहे, उगवण क्षमता तपासणी करणं हे देखील खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याकडं बीज प्रक्रिया करून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अतिरिक्त पाणी जे आहे ते सुद्धा आपल्या भागामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला या पिकांना जीवनदान देता येऊ शकेल. छोट्या उपाययोजना आहेत पण या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या उत्पादनामध्ये जवळपास 30-40% किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्तीचं उत्पादन आपण आपल्या भागामध्ये घेऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाचं राहिलं, आपल्या भागामध्ये सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव देखील आपल्याला दिसून येत असतो, त्यासाठी सुरुवातीपासूनच यांचा जर वापर आपण योग्य पद्धतीनं केला तर वेळीच आपल्याला या किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण करता येऊ शकेल. आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: प्रवेशासह करिअरची

0: सुवर्ण संधि तेरणा पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी साइंस पास ना BSc कंप्यूटर साइंस BSc जनरल तसेच BCom BA MSc कंप्यूटर साइंस 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबैंड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लैब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचंच. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेज मध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM, BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय। ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब। VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा। उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद।
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा। मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण विविध कलावंतांना भेटत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। तर श्रोते हो, आजचा देखील बिग स्टार खूप जास्त स्पेशल आहे, नक्कीच तो आपल्या श्रोत्यांना आवडेल। आणि जे श्रोते हा लाईव्ह आत्ता कार्यक्रम ऐकणार आहेत, अशा श्रोत्यांनी मला नक्की सांगायचं आहे 99705900 या क्रमांकावरती की आजचा आपला बिग स्टार शो त्यांना कसा वाटणार आहे ते। तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या बिग स्टार शोला। श्रोते हो, कोणतीही कला आणि कलाकार जोपर्यंत आपल्या मनाचा ठाव घेत नाही तोपर्यंत त्या कलाकाराला आणि त्याच्या कलेला किंमत नसते। परंतु अशी काही रत्न आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत जी इतकी महान आहेत, ज्याची केवळ कलाच नाही तर त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या मनाचा ठाव घेतं। अशाच एका महान गायकाला आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण भेटणार आहोत, ज्यांनी भारत सरकारकडून 8 वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन आणि केरळ सरकारकडून 25 वेळा गायनासाठीचा राज्य पुरस्कार पटकावलाय। हा देखील विक्रम त्यांच्याच नावावर असणारे महान पार्श्वगायक यशुदास। तेव्हा जाणून घेऊयात यशुदास यांचा सुरमयी प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। आजचे आपले बिग स्टार सुरमयी यशुदास।

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत, आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सूर सम्राट यशुदास। के जे यशुदास यांचा जन्म केरळ मधील कोची येथे ऑगस्टिन जोसेफ आणि एलिझाबेथ जोसेफ यांच्या पोटी झाला। यशुदास यांचे वडील एक प्रसिद्ध मल्याळम संगीतकार होते आणि रंगमंच अभिनेते सुद्धा होते। यशुदास हे त्यांच्या 7 आपत्यांपैकी दुसरे होते। यशुदास यांचे पहिले गुरु होते कुंजन वेळू भागवतर। संगीतकार कुंजन वेळू हे नादस्वर चक्रवर्ती TN राजरत्नम पिन्नई यांचे शिष्य होते। यशुदास यांनी त्यांचे शैक्षणिक संगीत प्रशिक्षण RLV म्युझिक अकॅडमी थ्रिपुनिथुरा येथे सुरू केलं आणि गणभूषणम अभ्यासक्रम पूर्ण केला।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत बिग स्टार शो मध्ये. आजचे आपले बिग स्टार आहेत यशुदास. मंडळी, यशुदास यांनी 14 नोव्हेंबर 1961 रोजी त्यांचे पहिले लोकप्रिय गाणं जाती भेद मठ देशम रेकॉर्ड केलं. चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करण्यासाठी त्यांना मिळालेल्या 4 ओळींना ते मोठा आशीर्वाद मानतात, कारण ते केरळचे सर्वात आदरणीय संत कवी सुधारक श्री नारायण गुरु यांनी लिहिले होते आणि चित्रपट होता कल्पादुक्कम. 1960 त्या काळातील प्रस्थापित संगीतकार SB श्रीनिवासन, जी देवराजन, व्ही दक्षिणामूर्ती, BR लक्ष्मण आणि इतर अनेकांकडून यशुदास प्रथम मागणी असलेले गायक बनले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत सुरमई यशुदास यांचा जीवन प्रवास.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत सुरमई यशुदास यांचा जीवन प्रवास। मंडळी, यशुदास यांना पहिला मोठा ब्रेक भार्य या मल्याळम सिनेमाने मिळाला। यानंतर त्यांनी 1967 मध्ये पी वेणू दिग्दर्शित उद्योगग्रस्त या चित्रपटासाठी MS बाबूराज यांच्या रचनेत अनेक हिट गाणी गायली, परंतु पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट कोंजम कुमारी हा होता। यानंतर विविध शहरांमध्ये मैफिलीसाठी त्यांना आमंत्रित केलं गेलं आणि रेडिओ कझाकस्तानवर एक रशियन गाणं देखील त्यांनी गायलंय। सलील यशुदास आणि प्रेम नजीर या त्रिकुटाने 1970 च्या दशकात मल्याळम चित्रपट उद्योगात प्रवेश केला।

श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत, आणि तुम्ही माझ्यासोबत आनंद घेत आहात बिग स्टार शोचा 9975900 या क्रमांकावरती. जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांनी मला सांगायचं आहे आजचा बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय. आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय सूरसम्राट यशुदास यांचा जीवन प्रवास. श्रोते हो, दक्षिणेमध्ये दशकभर गाणी गायल्यानंतर 1970 सुरुवातीला यशुदास यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. त्यांनी पहिलं गाणं गायलं जय जवान जय किसान या चित्रपटाच्या माध्यमातून. परंतु पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट होता छोटी सी बात, ज्यामुळे ते जाने मन तेरे दो नयन यासारखी गाणी आणि अशी रोमॅन्टिक गाणी गाण्यासाठी ते लोकप्रिय झाले. अमिताभ बच्चन, अमोल पालेकर आणि जितेंद्र यांच्यासह हिंदी चित्रपट सृष्टीमधील आघाडीच्या गायकांसाठी यशुदास यांनी लोकप्रिय गीतं गायली. याच सोबत रवींद्र जैन, बप्पी लहरी, खय्याम, राज कमल, सलील चौधरी यासारख्या संगीतकारांसाठीही यशुदास यांनी लोकप्रिय गीतं गायली.

सुरमई यशुदास यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत आपण आपल्या बिग स्टार शो मधून. आणि जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील अशा श्रोत्यांनी मला 9975900 या क्रमांकावरती सांगायचं आहे आजचा बिग स्टार शो तुम्हाला कसा वाटतो. आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. मंडळी, यशुदास यांची सर्वाधिक लोकप्रिय गाणी ठरली ही 1976 साली प्रदर्शित झालेल्या चितचोर या चित्रपटासाठीची. यामधील गोरी तेरा गाव बड़ा प्यारा, आज से पहले आज से ज्यादा, नंतरच जब दीप जले आना, ही गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. आणि विशेष म्हणजे या चित्रपटालाही रवींद्र जैन यांनीच संगीत दिलं आहे. यशुदास यांच्या मधुर आवाजामुळे अनेक संगीतकार यांच्याकडे आकर्षित झाले. परंतु यशुदास हे सर्व पाहूनच गाणं निवडायचे आणि परिणामही तितकेच सुंदर असायचे.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत सुरमई यशुदास यांचा जीवन प्रवास.

यशुदास यांचा सुरमयी प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण आनंद घेत आहोत आणि हा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत. श्रोते हो, यशुदास यांनी 1980 मध्ये तिरुअनंतपुरम येथे थरंगिनी स्टुडिओची स्थापना केली. 1992 मध्ये हे कार्यालय चेन्नई स्टुडिओ मध्ये हलवण्यात आलं आणि 1998 मध्ये याच कंपनीची स्थापना अमेरिकेत करण्यात आली. 1970 मध्ये त्यांनी केरळ संगीत नाटक अकादमीचे प्रमुख म्हणून नामांकन देखील त्यांना मिळालं होतं. ते या पदावर विराजमान होणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले. 2009 मध्ये तिरुअनंतपुरम मध्ये दहशतवादाविरोधात शांतीसाठी संगीत या ब्रीद वाक्यासह देशव्यापी संगीत मोहीम सुरू त्यांनी केली.

मिक्सर शोचा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत बिगस्टार शो मध्ये. आज आपण जाणून घेत आहोत सुरमयी गायक यशुदास यांचा जीवन प्रवास. श्रोते हो, खरच यशुदास हे संगीत महर्षी या उपाधीला शोभणारे असेच व्यक्तिमत्व म्हणावे लागेल. ए आर रहमान स्वतः म्हणाले होते की यशुदास हे जगातील सर्वात आवडत्या आवाजापैकी एक आहेत. त्यांचा आवाज हा स्वर्गीय आवाज आहे. संगीतकार रवींद्र जैन म्हणतात, जर मला दृष्टी लाभली तर मला यशुदास यांना पाहणं आवडेल. याचबरोबर बप्पी लहरी यांचं मनोगत हे खऱ्या अर्थानं यशुदास यांचं मोठेपण सिद्ध करतं. ते म्हणतात, यशुदास यांच्या आवाजाला दैवी स्पर्श आहे. किशोर कुमार यांच्यानंतर तेच आहेत ज्यांनी माझ्यातील सर्वोत्तम गुण बाहेर काढले. ते एक योगी आहेत. संगीतासाठी जगणारा तो गूढवादी व्यक्ती आहे. त्यांचे स्वर परिपूर्ण आहेत. त्यांच्यासोबत काम केल्याने मला माझ्या मधुर बाजूचा स्पर्श झाला आणि हेच ते शब्द आहेत ज्याने या महान गायकाला प्रत्येक संगीतकाराने आपल्या संगीत क्षेत्रातील सर्वांनीच एक ईश्वरीय आवाज मांडलं. म्हणूनच यशोदास आहेत रेडिओ तेरणाचे बिग स्टार.

श्रोते हो, आता वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतलं सुरमई यशोदास यांचा जीवन प्रवास. आपण पुन्हा भेटणारच आहोत नवीन एका बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ उत्तीर्णावरती. आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटला 9970509 या क्रमांकावरती मला सांगायचंच आहे. तर पुन्हा भेटूयात एका नवीन अभिव्यक्ती सोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

शुभ दुपार श्रोते, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:14 होता है तो व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात पुन्हा एकदा हजर झाली आहे. थोडासा याला लेट झाला म्हणतं श्रोते, पाहूयात किती वेळात येत आहेत. तर 1:00 आणि श्रोत्यांची लगबग ही दिसतीये, म्हटलं थोडंसं उशिरा जाऊयात, श्रोत्यांना समजतंय का पाहूयात, म्हटलं मी आले की नाही. तर आलेत भरपूर श्रोते आलेले आहेत. तर सर्व श्रोत्यांचं आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजे प्रगती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. 9970509 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकता. आणि याच नंबरवरती व्हॉइस रेकॉर्ड करत असताना पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत, जेणेकरून आपली फरमाईशी मला पूर्ण करता येईल. तर सुरुवात करूयात जास्त वेळ न घेता, कारण की काल देखील भरपूर श्रोते हे म्हणत होते फरमाईश घ्या, तर राहिली होती सगळ्यांचीच फरमाईश. तर सुरुवात करते, आज पहिली फरमाईश आहे. आजकाल मी खूप जास्त उर्मिला मातोंडकर यांचे चित्रपट पाहते, का माहिती नाही, पण त्यांचा जो अंदाज आणि त्यांचे जे एक्सप्रेशन आहेत किंवा त्या जे करतायत चित्रपटामध्ये, मी एवढे पाहत नव्हते त्यांचे चित्रपट, पण त्यांचे चित्रपट जसं जसं पाहते तसे मला त्यांच्यावरती प्रेम होत चाललं आहे. इतक्या त्या सुंदर ॲक्टिंग करतात आणि त्यांचे एक्सप्रेशन, ओ माय गॉड, आणि खूप सुंदर देखील त्या दिसतात. आणि तसं पाहायला गेलं तर रंगीला हा चित्रपट खूप खास राहिला आहे त्यांच्या जीवनामध्ये, 90s सुपरही ठरला होता. आणि हेच गीत आज सुरुवातीच देते आहे, आणि हेच गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन सर, नियमित श्रोते आहेत वैजंती माला गंगाधर चांडगे, पद्मिन भस्मे, मधुबाला क्षीरसागर, हर्ष श्रीकांत गोवर्धन, पूजा हर्ष गोवर्धन, संगीता गोपाळ बुरांडे, नीता अजय अपसिंगीकर, रेश्मा राजू उपरे, शिवानी अजय अपसिंगीकर, अंकिता तांदळे, ओंकार अजय अपसिंगीकर, योगेश बुरांडे, प्रितेश गंगाधर चांडगे, योगेश गंगाधर चांडगे, निलेश गंगाधर चांडगे, समर्थ राजू उपरे यांना. तर याच गीताने आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करूयात. ऐकूयात गोवर्धन सरांची आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. आणि आज पुन्हा एकदा तो इतक्या दिवसांनी जो राहिला होता की आठवणीत फक्त की 90s गीतं आपण ऐकतो, बाहेर पण असं ऐकायला येतात 90s गीतं. आणि मग तेव्हा जेव्हा मला आठवत होते की अरे आपले श्रोते पण 90s गीतं पाठवत असतात, का त्यांना आवडतात गीतं, आणि मग मला ती एवढी पाठ झाली आता गीतं की आपले श्रोते आहेत ना गीतं पाठवलं की हां हे 90s आवरा आहे आणि हे गीतं म्हणजे एव्हरग्रीन आहेत असं जे वाटतं. आणि श्रोते जे पाठवत असतात त्याच्यातून देखील ते जाणवून देतात की सारखं की ही गीते एव्हरग्रीन आहेत आणि आपण ही कधी विसरू शकत नाहीत. तर अशी गीतं आहेत 90s मधली. तर पुढची देखील फरमाईश अशाच सुंदर अशा गीतासाठी. आणि चित्रपट म्हणजे तो देखील ब्लॉकबस्टर ठरला होता. प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातील गीत आणि सलमान खान यांचं हे जे गाणं आहे ते खूप लोकप्रिय ठरलं होतं. आणि चित्रपटातली सर्वच गाणी देखील खूप लोकप्रिय ठरली होती. तर हेच गीत ऐकायचं आहे. ते आपले श्रोते आहेत दुल्हारपूर उत्तर प्रदेशातून. श्रोते आहेत मुकेश कश्यप, शीतल कश्यप, सोनू सुरेश, राजपाल पंकज, काजल सीमा, मानवी तन्वी, लक्ष सोनी, मोहिनी रेतिक, बलवीर सिंग यांना. तर ऐकूयात प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातली सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुन्हा एकदा 90s तो एरा जो आहे तो खरं तर खूप छान आहे. त्याचं म्युझिक असेल, त्याचे लिरिक्स असतील, हे कायम आपल्या लक्षात राहतात, त्यामुळे ती गीतं आपल्याला आवडत असतात. तर पुढची देखील फरमाईश, जेव्हा पाऊस येतो, आज इकडे देखील ढगाळसं वातावरण झालं आहे. कुठे कुठे पाऊस झाला आहे मला सांगा तुम्ही, तुमच्या गावी पाऊस झाला आहे का? काल धाराशिवमध्ये थोडासा झाला आहे, पण आज मात्र ढगाळसं वातावरण आहे आणि पाऊस थांबला आहे. तर कुठे आणखीन पाऊस चालू आहे, कुठल्या कुठल्या गावी पाऊस झाला आहे किंवा चालू आहे, हे तुम्ही मला नक्कीच सांगू शकता 99705900 या क्रमांकावरती. आणि एक लक्षात ठेवायचं, पावसाळा सुरू होतो आहे, पावसाची जे पाणी आहे ते आपण वाचवलं पाहिजे, याच्यावरती देखील आपण आता चर्चा करणार आहोत. म्हणजे तुम्ही सांगायचं आहे मला ते चांगले विचार हे आपण पोहोचवणार आहोत आपल्या श्रोतांपर्यंत. आणि तसंच या पावसात आपण एक तरी झाड हे लावणं खूप गरजेचं आहे. श्रोतांना मी उद्या टास्कच देणार आहे की एक झाड लावलेलं, ते कुठलंही असू देत, एक झाड लावलेलं तुम्ही फोटो मला पाठवायचा आहे 99705900 क्रमांकावरती उद्या. तर यानंतरची फरमाईश, जे गीत पावसाळ्यात ऐकलं जातं ते गीत एक आहे जे बरसात या चित्रपटातील आहे आणि बॉबी देवल प्रियांका चोप्रा यांच्यावरती चित्रित झालेलं हे गीत आहे आणि अलका याज्ञिक कुमार शानू यांच्या आवाजातील गीत, नदीम श्रवण यांचं म्युझिक, समीर यांचं गीत. हे गीत ऐकायचं आहे आपले श्रोते आहेत बार्शी येथून, जे आहेत दिनेश मोरे सर, नियमित श्रोते आहेत ते देखील. तर ऐकूयात दिनेश सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर यानंतरची फरमायश देखील छान अशा गीतासाठी आणि खूप छान असं गीत आहे. आतिफ असलम आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजातील सुंदर असं गीत आहे. चित्रपट आहे तेरना लव हो गया या चित्रपटातील गीत. आणि या चित्रपटातील देखील गीतं सर्वांनाच फार आवडतं. आणि मुख्य पाहता त्या चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे की महाराष्ट्राची लोकप्रिय जोडी त्या चित्रपटात दिसते, ती म्हणजे जेनेलिया आणि ऋतिक. हे दोघंही खूप लोकप्रिय कपल आहेत, सर्वांना ते दोघंही खूप आवडतात आणि त्यांचे चित्रपट सर्वांनाच फार आवडतात. तर याच चित्रपटातील गीत आलेलं आहे. ते म्हणतात, हॅलो मॅम, मी ज्योती, आज माझ्या मिस्टरांचा बर्थडे आहे, तर एक छानसं गाणं त्यांच्यासाठी. त्यांचं नाव आहे सचिन सर. सचिन सरना रेडिओ तेरणाकडून विशू मेने मेने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर. आणि बऱ्याच दिवसानंतर फरमाईश देखील पाठवत आहे. तर आज रायगड इथून त्या मेसेज करतायत. थँक्यू सो मच मॅम. आणि नक्कीच सचिन सरांसाठी आपण हे गीत लावूयात. ऐकूयात सचिन सरांसाठी ज्योती मॅडमकडून ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर सुंदर असं गीत, पुढची देखील फरमाइश. असाच खूप गाजला होता चित्रपट, पहिला देखील आणि दुसरा त्याचा पार्ट आला तो देखील. का तर त्यांची गाणी आणि त्यांची स्टोरी जी आहे ती सर्वांनाच फार आवडली होती. जसा आशिकी लक्षात राहिला तसाच आशिकी टू देखील. मी बोलते आशिकी टू बद्दल आणि त्याच गीत आत्ता श्रोत्यांनी पाठवलं आहे, विजय पवार हनुमान चौक धाराशिव. मला एक गाणं ऐकायचं आहे, ते आशिकी टूमधलं नाही आहे सर, सावन आया आहे हा चित्रपट क्रिएचर या चित्रपटातील आहे. तर त्यांच्याकडून चुकून आशिकी टू, मला वाटलं आशिकी टूमधलंच गीत ऐकायचं आहे की त्यांना क्रिएचर या चित्रपटातील गीत. एक क्रिएचर हा चित्रपट पाहायला गेला तर एक वेगळाच हॉरर सिनेमा होता, जो की एका ॲनिमलवरती तो करण्यात आला होता, ज्यामध्ये बिपाशा बासू दिसतात आणि नवीन चेहरा त्याच्या त्यांच्यासोबत दिसतो. पण गाणं त्याच्यातलं हे फार गाजलं आहे, सावन आया आहे. तर नक्की सर लिहिताना चूक झाली आहे सर, आशिकी टू मधलं नाही क्रिएचर या चित्रपटातील हे गीत आहे. तर ऐकूयात विजय पवार हनुमान चौक धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाइश.

तो फक्त मौसम येतो आहे आणि जातो आहे असं होतं आहे, पण खरंच देवाकडे प्रार्थना करते मी देखील की पाऊस पडावा लवकरात लवकर, कारण की इतर गोष्टींना देखील परत उशीर होतो सर्वच गोष्टींना. तर नक्कीच प्रयत्न करते मी देखील, देवाला रोज प्रार्थना करते की लवकरात लवकर पाऊस हा चालू हवा, कारण की जून महिना संपूर्ण आता जुलै सुरू झालेला आहे तरी देखील हवा तेवढा पाऊस हा झालेला नाही आहे, आणि त्यामुळे पाणी टंचाई आहे, इतर देखील ज्या गोष्टी आहेत, पाण्याविना आपण खरंच आपलं जीवन हे अधुरं आहे, त्यामुळे पाण्याची गरज आपण देखील ओळखली पाहिजे. पाण्याचा अपव्यय जो आहे तो जास्तीत जास्त पाणी न सांडता, जे सर्व गोष्टी आता सांगायच्या नाही आहेत पण तरी देखील सांगाव्या लागतात, कारण की नकळतपणे आपल्याकडून बऱ्याचशा गोष्टी होऊन जातात, त्यामुळे देखील ते सांगणं तितकंच गरजेचं असतं. तर याच नोटवरती पुढची फरमाईश देखील घेते आहे, गुजारिश या चित्रपटातील गीत धाराशिवेतून पुन्हा एकदा तुळजापूर येथून नियमित श्रोत आहेत ते देखील अमर सिद्ध गणेश आणि मित्रपरिवार सिंदफळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून आज त्यांना गुजारिश या चित्रपटातील गीत ऐकत आहेत. ते म्हणतात आज मी बीडमध्ये आहे आणि रेडिओ तेरणा FM बीडमध्ये ऐकत आहे, खूप दिवसांनी लाईव्ह आलात मॅडम, वेलकम ताई असं म्हणतात. थँक्यू सो मच सर. आणि असंच प्रेम हे आता बीडपर्यंत जात असताना देखील प्रवासात हा लाईव्ह शो ऐकणं एक वेगळी मजा, खरं तर लाईव्ह शो हा प्रवास करत असताना खूप मजा येते ऐकताना. तर असंच सर जात आहेत बीडला आणि तिथे देखील आपल्या रेडिओ तेरण्याचा आनंद घेत आहेत. तर गुजारिश या चित्रपटातील गीत आहे आणि सुनिधी चौहान यांनी हे गीत गायलं, एक वेगळाच जॉनर ह्या गाण्याचा आहे, वेगळी स्टाईल याच्यामध्ये आपल्याला सुनिधी चौहान यांची दिसते. गॉर्जियस ऐश्वर्या रॉय आणि त्यांच्यासोबत दिसतात ऋतिक. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते आहेत अमर सिद्ध गणेश यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला सुंदर असं गीत बऱ्याच दिवसानंतर सुनिधी चौहान यांच्या आवाजातील गीत ऐकलं, तर पुढची फरमाइश घेऊयात. असंच एक गीत पावसावरती ऐकायचं आहे बऱ्याच दिवसानंतर सर्वांची फरमाइश. आपले नियमित श्रोते शशिकांत डी कांबळे सर, ऐकूयात काय म्हणताय त्यांच्या आवाजामध्ये.
1: नमस्कार, रेडिओ तेरणा कार्यक्रम सुरू आहे. आपली माणसं आपला आवाज आणि रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा सस्नेह जय भीम. त्याचबरोबर आज या कार्यक्रमामध्ये मला गीत ऐकायचं आहे आणि गीत असं आहे की सध्या पावसाने ओढ दिलेली आहे आणि शेतकरी आता संकटात आलेला आहे. अजून पेरणी पण झालेली नाही, तरी हा पावसाला ह्या गाण्यातून मला बोलवायचं आहे आणि ह्या गाणं ऐकून पाऊस मेघराजा आपल्या सर्व शहरामध्ये गावामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये धारावी जिल्ह्यामध्ये ही गाणं ऐकून पाऊस येईल असं अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला गीत ऐकायचं आहे. चित्रपटाचं नाव आहे आम्ही दोघं राजा राणी आणि गीताजी बोल आहेत. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा, पाऊस ये रिम झिम आम्ही दोघे राजारण. हे गीत आम्हाला ऐकायचं आहे. मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन भूमी आरग तालुका मिरज जिल्हा सांगली महाराष्ट्रहून शशिकांत डी कांबळे बोलत आहे दीदी. आणि हे गीत आमचे खास मित्र अशोक शिंदे सर, परत हिरामन खराडे सर आणि बार्शी कुबेर मस्के सर, रफी इनामदार सर, त्याचबरोबर हसुर्द मला कोल्हापूर तुकाराम कांबळे सर आणि अमोल कांबळे पुण्याचे आणि रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांसाठी हे गीत मला लावायचं आहे आणि गीत तुम्ही जरूर लावा अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान दीदी, धन्यवाद.

0: चला तर एरे एरे पावसा हे जे गीत होतं मी बालगीत ऐकलं होतं, मला माहिती नव्हतं एरे एरे पावसावरती असं कुठलं गाणं आहे. तर एक नवीन गीत आज प्रसारित झालं, पहिल्यांदाच ऐकलं मी हे देखील गीत. तर पुढची फरमाईश देखील छान अशा गीतासाठी आलेली आहे. पण तत्पूर्वी ऐकूयात एक फीडबॅक. मी काल सांगितलं होतं की मी नव्हते, तर तुम्ही मला किती मिस केलं हे तुम्ही मला व्हॉईसमध्ये सांगू शकताय 9975509 क्रमांकावरती, की मी इतके दिवस नव्हते तर तुम्हाला कसं वाटलं, किंवा मी नव्हते तो वेळ कसं तुम्ही घालवलात आणि कसं वाटलं तुम्हाला मी नव्हते. तर खरंच मी आता सरप्राईज दिलं आहे कालपासून. खरं तर बऱ्याच जणांना आणखीन पण माहिती नाही आहे की लाईव्ह कार्यक्रम परत सुरू झाला आहे म्हणून. तर नक्कीच तुम्ही मला 9975509 क्रमांकावरती सांगू शकताय. तर असाच एक फीडबॅक एस कुमार टेलर सरांनी देखील काल देखील बऱ्याच श्रोतांनी सांगितलं होतं मला की मी नव्हते, तर 1 ते 3 वेळ हा कसा जात होता किंवा सांगत होते. तर व्हॉईसमध्ये ज्यांनी ज्यांनी पाठवलं त्यांचे तर व्हॉईस मी प्ले करते. तर आता एस कुमार टेलर सरांनी देखील फीडबॅक पाठवला, काय म्हणतात ऐकूया त्यांच्या आवाजामध्ये.
1: शुभ दुपार श्रोते हो, नमस्कार प्रगतीताई. कार्यक्रम बंद असल्यामुळे आम्ही आमचं मनोरंजनाचं साधनच बंद झालं होतं आणि प्रगतीताईचा आवाजसुद्धा ऐकायला मिळत नव्हता. आणि 1 ते 3 हा कार्यक्रम दैनंदिन चालू राहावा ही विनंती. आणि ज्याप्रमाणे पावसाची चातक वाट बघतो त्याचप्रमाणे आम्ही कार्यक्रमाची वाट बघित होतो आणि कार्यक्रम नियमितप्रमाणे चालू राहावा ही विनंती.
0: थँक्यू सो मच सर, खूप छान फीडबॅक. अगदी श्रोते इथपर्यंत प्रेम करतात, जग थांबल्यासारखं वाटतंय वगैरे पाठवत आहेत. थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम करत रहा आणि ऐकत रहा रेडिओ त्रेणा 90.4 FM. आहेच मी तुमच्यासोबत. तर पुढची फरमाईश नियमित श्रोते एस कुमार एस कुमार टेलर असं कुठून आता एस कुमार टेलर यांचा हा फीडबॅक होता. थँक्यू सो मच सर. तर आपण देखील मला फीडबॅक पाठवू शकताय 9975509 क्रमांकावरती की मी नव्हते तर तुम्हाला कसं वाटलं आणि आता आवाज ऐकून कसं वाटतं हे देखील तुम्ही सांगू शकताय. तर पुढची फरमाईश घेते नियमित श्रोते रंगरंगोली रसिक सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर शोभा पुष्पा सुवर्णा सन्मती SSS शिरोळकर परिवार ग्राम रंगोली जिल्हा कोल्हापूर येतो. आज त्यांनी देखील असंच एक गीत मराठी पाठवलं जे खूप सुंदर असं गीत मला वाटतंय. मी देखील हे गीत जे आहे ते पहिल्यांदा ऐकणार आहे. तर जे गीत त्यांनी पाठवलंय ते छानच असेल, कारण की बलिदान हा चित्रपट आहे मराठीतला आणि शेत हे बहरले हे गीत त्यांनी पाठवलंय. ऐकूयात आपले नियमित श्रोते रंगरंगोली रसिक SSS शिरोळकर परिवार यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर हे गीत देखील पहिल्यांदा आपण प्रसारित केलं, खूप छान असं गीत. तर पुढची फरमाइश आहे ती देखील अशाच सुंदर गाण्यासाठी, कारण की खूप आनंद झाला आहे आपल्या श्रोत्यांना माझा आवाज ऐकून, आता खूप दिवसानंतर खूप जणांना आनंद देखील झालेला आहे. त्याच्यामध्ये जो हा आनंद आहे तो व्यक्त करायचा आहे तो राक्षी मामांना. त्या राक्षी मामांचा बर्थडे देखील झाला आहे म्हणतात, पण त्यावेळेस काही मला विश करता नाही आलं तर खूप सॉरी म्हणते राक्षी मामा. विश यू मेनी मेनी हॅपरेटस ऑफ द डे. आता 62 वर्षांचे राक्षी मामा झालेले आहेत, तर खूप त्यावेळेस नसेल मग ऑनलाईन, त्यामुळे मग मला तुम्हाला विश नाही करता आलं, पण आता जेव्हा आले आणि तुम्ही सांगितलं तर नक्कीच आता विश करते. बी लेट म्हणजे खूप उशिरा का होईना, पण तुम्हाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. आणि आज त्यांना गीत ऐकायचं आहे, आज गाणं त्यांना कोणतं ऐकायचं आहे. आज आनंदी आनंद झाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंदी आनंद झाला, हे गीत त्यांना माझ्यासाठी ऐकायचं आहे. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते सुलतानपूर येथून, राहुल नगर येथून राक्षी मामा यांची व्हॉट्सअप फरमाइश.

0: चला तर हा आनंद कायम ठेवत वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश देखील अशा सुंदर गीतासाठी, आणि जसा माझा आवाज ऐकला तसं सरांनी फीडबॅक देखील दिलाय, तर सरांचा आधी फीडबॅक ऐकूयात आणि कुठली फरमाईश ऐकायची आहे नंतर ऐकूयात.
1: नमस्कार प्रगतीताई, मी लातूरहून बोलतोय, सुनील डेकने. मागील 15 दिवस आम्ही रेकॉर्डिंग ऐकून राहिलो, 15 दिवस ऑक्सिजनवर होतो. आज तुमचा आवाज ऐकून आमचा परत श्वास आल्यासारखा वाटतो. धन्यवाद. बोला.
0: चला आता मी बोलते. तर थँक्यू सो मच सर, आज तुम्ही हा फीडबॅक कालच दिला होता सरांनी, खरं तर पण राहून गेलं. तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे, दे धक्का या चित्रपटातले गीत आहे, जी खूप सुंदर अशी लावणी आहे खरं तर, आणि खूप छान आहे ती लावणी. बऱ्याच जणांना ती आवडते, मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये देखील ती पाहिली होती, आपण ऐकली होती. तर हेच गीत सरांना ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत लातूर येथून, सुनील ढेकणे सर, छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथून. ऐकूयात सुनील सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: मी योगेश पाटील शिरसिंगे, तालुका माळा, जिल्हा सोलापूर। आज असं वाटतं की आम्हाला कॉलेज चालू झालेलं असल्यामुळे कार्यक्रम थांबवला आहे आणि आज आम्ही 2:30 मोबाईल ओपन झाल्यानंतर कार्यक्रम चालू झाला असं वाटलं आणि ताईचा आवाज ऐकून आम्हाला खूप खूप चांगलं वाटलं। धन्यवाद।
1: थँक्यू सुदर्शन पाटील सर, थँक्यू सो मच। असंच प्रेम करत रहा आणि ऐकत रहा रेडिओ तेरा 90.4 FM। यानंतरची फरमाईश रत्सपा दादांची, परत दिवसानंतर फरमाईश व्हॉइस देखील पाठवला आहे। तसंच पप्पू बाजी यांचा आज बर्थडे आहे असं म्हणतात, ते ट्रॅक्टर लवर आहेत, तर त्यांना देखील त्यांनी खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि रेडिओ तेरणाकडून देखील त्यांना खूप शुभेच्छा देऊयात। तर दादांनी व्हॉइस पाठवला, काय म्हणतात ऐकूयात त्यांच्याच आवाजामध्ये।
2: रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोतांना माझा नमस्कार आणि आरजे प्रगती ताई तुम्हाला बी नमस्कार। जेव्हा काय तुमचा व्हॉट्सअप फरमाईश कार्यक्रम होत नाही तर आमचा दिवस जात नाही, आम्हाला लागते वेळ। जोपर्यंत तुमचा आवाज येत नाही तोपर्यंत आमच्या शरीरामध्ये जोश येत नाही। जेव्हा काय तुमचं व्हॉट्सअप फरमाईश सादरच होत नाही तर मग जेवणाचं बी टायमिंग चुकतं आमचं। जेव्हा तुमचं व्हॉट्सअप फरमाईश होतं तर बरोबर वेळेवर जेवण होतं, तरी तुम्ही व्हॉट्सअप फरमाईश हा कार्यक्रम बंद करू नका, जरा बंद करूच नका प्लीज, अशी नम्र विनंती आहे सर्व श्रोताकडून आणि माझ्याकडून नम्र विनंती आहे। जरा तुम्ही कुठं सुट्टीवर जात असाल तर सर्व श्रोत्यांना सांगून जात जावा आणि तुमचा अंगठा लावून जात जावा। सर्व रेडिओ ऐकणाऱ्याला सुंदर नमस्कार, कार्यक्रम खूप छान होतो आणि गाणं ऐकवा आज। उपकार दुधाचे चित्रपटामधलं कुठलंही एक गाणं लावा। धन्यवाद रेडिओ तेरणा, धन्यवाद ताई।
1: थँक्यू सो मच दादा, खूप दिवसानंतर तुमचा देखील मी आवाज ऐकला, खूप छान वाटलं आणि नक्कीच कुठे जाणार असेल तर नक्कीच सांगून जाईल आणि अंगठा देखील लावून जाईल। तर आत्ता एक मेसेज आला सुदर्शन पाटील सरांचा आणि जो मगाशी व्हॉइस होता तो योगेश पाटील, दोघांची नावं पाटील पाटील असल्यामुळे थोडंसं कन्फ्यूज झाले सर, सॉरी। योगेश पाटील सरांचा तो व्हॉइस होता मगाशी आणि आत्ता इन्स्टंटली लगेच सुदर्शन पाटील सरांचा देखील मेसेज आला आहे। ते काय म्हणतात की मॅडम, आज मी अचानक मोबाईल ओपन केला आणि रेडिओ तेरणा ॲप ओपन केलं आणि तुमचा आवाज कानी पडला, मला स्वप्न पडल्यासारखं वाटलं। आरजे मॅडमचा आवाज ऐकल्यानंतर इतका आनंद झाला की नाचावी की काय करावं हे कळेना, इतका आनंद झाला आहे। इतक्या दिवसांनी आज आरजे मॅडमचा आवाज कानी पडला असं म्हणतात। थँक्यू सो मच सर, हे प्रेम आहे, असंच प्रेम करत राहा, ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM। ऐकूयात राजप्पा दादांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश।

चला तर आज आहे 2 जुलै, तर आज एका खूप मोठ्या सिंगरचा बर्थडे आहे. आणि कुणीतरी मला मगाशी सांगितलं देखील होतं, पण माझ्या लक्षातून गेलं, पण आत्ता एकदम आठवलं मला, म्हणून म्हटलं पाहावं तरी. तर खरंच प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायक मोहम्मद अजीज साहेबांचा बर्थडे आहे 2 जुलै. त्यांचा जन्म झाला होता बंगालमधील कोलकाता येथे, आणि त्यांना प्रेमाणी मुन्ना असं देखील म्हटलं जायचं. तर त्यांचं बॉलिवूडमध्ये, बंगाली भाषेमध्ये आणि ओडिसा चित्रपटांमध्ये त्यांची बरीशी गाणी आहेत, आणि खरं तर खूप गाणी त्यांची आपल्याला आवडतात. आणि त्यांनी त्यांच्या गाण्याची सुरुवात ही कोलकाता येथील एका रेस्टॉरंटमध्ये गाऊन केली होती. त्यांचे खरं तर प्रमुख गाणी खूप इम्पॉर्टंट आपण ऐकतो जास्त जास्त, म्हणजे खुदा गवा असेल, मर्द असेल, त्रिदेव असेल, पत्थर के इन्सान, आणि अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत. आवाजाचे दिग्गज गायक म्हणून खरं तर मोहम्मद रफी यांच्यासारखा त्यांचा आवाज वाटायचा, ज्यामुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली नव्हती, पण त्यांची काही गाणी जी आहेत ती आपल्या मनावरती छाप करून गेलेली आहेत. तर मोहम्मद अजीज साहेबांना खूप बर्थडे विशेष करूयात, आणि खास त्यांचं एक गीत मला खूप आवडतं,

आपके आ जाने से। खास त्यांच्या पद्धतीने मी तर ऐकूयात हे सुंदर असं गीत। आपल्याला देखील आज कोणतं गीत त्यांचं ऐकायचं असेल तर नक्कीच आज मोहम्मद अजीज साहेबांचा बर्थडे आहे, तो सेलिब्रेट करूयात। त्यांचं एक गीत तुम्ही आज मला 9970 5900 क्रमांकावरती पाठवू शकता।

बरेचसे श्रोते तर हे गीत माझ्यासाठी खूप डेडिकेट करतात, कारण की जो 1 ते 3 वेळ असतो तो त्यांचा खूप जवळचा वेळ असतो. खूप श्रोते शेतामध्ये काम करत जेवण करत असताना देखील या कार्यक्रमाचा आनंद घेत असतात आणि भरभरून प्रेम ते करत असतात या 1 ते 3 वेळात. त्यांचा वेळ हा कसा जातो हे नेहमी आपले श्रोते मला सांगत असतात. तर मोहम्मद अजीज साहेबांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त गीत आपण ऐकतोय. तर असंच एक पुढचं देखील गीत मोहम्मद अजीज साहेबांचं गीत आलेलं आहे, ते आहेत अमोल कांबळे हिंजवडी पुणे येथून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांना देखील आज मोहम्मद अजीज साहेबांचं गीत ऐकायचं आहे. तर ते गीत आहे अक्षय कुमार दिसतात पडद्यावरती, हे देखील गीत आय थिंक सो मी पहिल्यांदा ऐकते. मोहम्मद अजीज साहेब आणि अनुराधा पौडवाल यांचा आवाज आहे, सौगंध हा चित्रपट आहे. तर ऐकूयात अमोल कांबळे सर यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश, त्यांना देखील आज मोहम्मद अजीज साहेबांच्या बर्थडे निमित्त गीत ऐकायचं आहे.

चला तर मोहम्मद अजीज साहेबांचा बर्थडे आपण सेलिब्रेट करणारच आहोत. आपल्याला देखील त्यांचं कोणतं गीत आवडत असेल, ऐकायचं असेल आज, तर नक्कीच तुम्ही मला 9970599 क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं पाठवू शकता. बऱ्याच आणखीन श्रोत्यांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत, त्यामुळे कोणीही नाराज होऊ नका, घेणारच आहे. तर यानंतरची फरमाईश जे आहे अगदी म्हणजे मराठीतलं एव्हरग्रीन गाणं म्हणता येईल त्याला, मला फार आवडतं ते गाणं, पावसाळ्यात काय माहिती खूप आवडतं ते गाणं. तर तेच गीत आज आपल्या श्रोत्यांनी पाठवलं आहे. मी रेश्मा अजय जाधव सांगलीवरून बोलते आहे. किती दिवस झालं तुमचा आवाज ऐकण्यासाठी खूप आतुर झाले होते, फायनली तुमचा आवाज असं ऐकून खूप छान वाटलं. आज सगळीकडे गारवा झालेला आहे आणि तुमच्या सारखा गोड आवाज ऐकून मन खूप प्रसन्न झालं मॅडम, खूप छान वाटतं आहे. थँक्यू सो मच ताई. तर तुम्ही नव्हता तर जग कुठेतरी थांबल्यासारखं वाटत होतं. तर प्लीज विनंती करते तुमचा पुन्हा आवाज ऐकून असं जग चालू झाल्यासारखं वाटतं आहे. तुम्ही कालपासून कार्यक्रम लाईव्ह तुम्ही उपस्थित झाला, तुमचे रेडिओ तेरणाकडून आमच्या सर्वांकडून रेडिओ तेरणाच्या सर्व श्रोत्यांचं तुमचं मनापासून स्वागत करते असं म्हणतात, शब्दात व्यक्त करता येत नाही म्हणतात. आणि आई देखील, त्यांची आई देखील खूप फॅन आहेत माझ्या, तर त्या म्हणतात की मम्मी देखील तुमचा आवाज ऐकण्यासाठी खूप उत्सुक झालेली आहे, तिला तुमचा आवाज खूप आवडतो. थँक्यू सो मच आई, असंच प्रेम करत रहा, ऐकत रहा आणि आशीर्वाद तुमचा असंच राहू देत. तर जे गीत खूप छान आहे पावसाळ्यातलं, जेव्हा खरं तर सिद्धार्थ जाधव याला एक हिरोची जेव्हा भूमिका द्यायची होती त्यावेळेस कुठेतरी त्याच्या चेहऱ्याकडे बघून हा दिला जात नव्हता त्याला मेन रोल. तर या चित्रपटामध्ये इरादा पक्का हा त्याचा पहिला चित्रपट होता ज्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा हिरोची भूमिका केली होती. आणि त्यातलंच हे जे गीत आहे एक रोमॅन्टिक छान असं गीत आहे. त्यांच्यासोबत दिसतात सोनाली कुलकर्णी आणि हे गीत जे आहे ते खूप छान आहे. आणि त्यातले जे दोन कडवे आहेत जे मला फार आवडतात ते म्हणजे स्पर्शात वारी निळे पैसारी आभाळ वाहून गेले तुझ्यात मी अन माझ्यात तू कसे दोघात जग हे नाले. स्पर्शात वारी निळे पिसारी आभाळ वाहून गेले तुझ्यात मी अन माझ्यात तू कसे दोघात जग हे नाले. ये ना जरा तू ये ना जरा मिट्टी.

चला तर हे एव्हरग्रीन गाणं आहे आणि हे गीत इराला पक्का या चित्रपटात घेऊ. तर पुढची फरमाईश घेऊयात, जे गीत मला फार आवडतं, म्हणजे त्यातली दोन्ही गाणी मला फार आवडतात. चित्रपट देखील छानच आहे, छानच आहे असं म्हणते मी, कारण की ते चित्रपट एक वेगळ्या जॉनरचा केला होता पण तेवढा प्रतिसाद लोकांनी दिला नव्हता त्या चित्रपटाला. टीडीएम हा चित्रपट आहे, गाणी दोन्हीही छान आहेत त्या चित्रपटातली आणि चित्रपटाची कन्सेप्टच एक वेगळी होती. पण नवीन चेहरे घेतले होते त्यामध्ये भाऊराव खराडे सरांनी आणि एक वेगळी थीम त्यांनी या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला होता की ट्रॅक्टर लवर जे आहेत त्यांच्यावरती खरं तर म्हणता येईल की चित्रपट होता आणि कसे ट्रॅक्टर लवर असतात हे खरंच उत्तमरित्या त्यांनी मांडलं होतं याच्यामध्ये. तर हेच गीत आज गीत याच्यातलं एक आहे, मन झालं मल्हारी. खूप सुंदर गीत आहे हे देखील. तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते जे आहेत ते आहेत, म्हणतात हाय नमस्कार मॅडम, नमस्कार सर, कुणाल लाकाळ मेडसिंगा या गावावरून बोलतोय. आज मला गीत ऐकायचं आहे टीडीएम या चित्रपटातील मन झालं मल्हारी. तर नक्कीच ऐकूयात कुणाल सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला सुंदरसं गीत पुढची फरमाईश घेऊयात. जसं की मी म्हटलं मोहम्मद अजीज साहेबांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त आपल्या श्रोत्यांना देखील गीत ऐकायचं आहे. तर यानंतरची फरमाईश जी आहे ती देखील आपले नियमित श्रोते आहेत ते देखील जे तुळजापूर येथून आहेत त्यांना देखील आज मोहम्मद अजीज साहेबांच्या बर्थडेनिमित्त गीत ऐकायचं आहे. लाटे परिवार शिरड होऊन तुळजापूर येथून, आणि त्यांना देखील आज जे गीत ऐकायचं आहे नगीना या चित्रपटातील गीत, आणि श्रीदेवी ऋषी कपूर यांचा सुपर हिट ठरलेला चित्रपट मोहम्मद अजीज साहेबांच्या आवाजातील हे जे गीत आहे ते खूप लोकप्रिय ठरलेलं आहे. तर हेच गीत आपले दुसरे देखील श्रोते आहेत कव्ही तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून शिवराम मस्के आणि शर्मिला मस्के, तर त्यांना देखील आज ते म्हणतात मोहम्मद अजीज साहेबांच्या बटे निमित्त त्यांना गीत ऐकायचं आहे.
1: आजकल याद कुछ और रहता नहीं, एक बस आपके याद आने के बाद.
0: जे गीत मला देखील फार आवडतं ज्यामध्ये गॉर्जियस श्रीदेवी दिसतात, नगीना म्हणजे नागिन त्यांच्यासारखी सुंदर असते हे मला पहिल्यांदा कळलं होतं त्या चित्रपटामध्ये. आणि जेव्हा त्यांना पाहिलं होतं तेव्हा देखील मी त्यांच्या प्रेमात पडले होते. इतकी सुंदर जर नागिन असेल तर कोणीही तिच्या प्रेमात पडेल. आणि एक छाप श्रीदेवींची खरं तर पडली होती आपल्यावरती की नागिन ही अशी असते बाबा. तर सुंदर असं गीत आहे, ऐकूयात. आपले नियमित श्रोते जे आहेत शिवराम मस्के, शर्मिला मस्के आणि त्याचबरोबर आपले जे लाटे सर आहेत तुळजापूर येथून, यांना देखील आज ते गीत ऐकायचं आहे. काल देखील त्यांनी फीडबॅक पाठवला होता. लाटे परिवार शिराढोण तुळजापूर येथून उषा निशा सा

हा जो माहोल बोलणं आहे, ओ माय गॉड, इतकं सुंदर त्यांचा आवाज आणि त्यांची गाणी प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं सांगतात आपल्याला आणि खूप जवळ वाटतात ती गाणी. तर आपण बर्थडे सेलिब्रेट करतोय मोहम्मद अजीज साहेबांचं, त्यांची सुंदर अशी गीतं येतात. तर पुढची फरमाईश देखील, नमस्कार प्रगतीदाई, तब्बल 15 दिवसांनी तुम्ही पुन्हा लाईव्ह, तुम्हाला पुन्हा लाईव्ह ऐकलं मन खरंच आनंदानं भरून आलं. काही माणसं रोज भेटत नसली तरी त्यांच्या आवाजाची आणि उपस्थितीची सवय लागते. तुमच्याबाबतही अगदी तसंच आहे, तुमचं हसतमुख बोलणं आणि सकारात्मक ऊर्जा खूप छान वाटते. तुम्ही कायम आनंदी, निरोगी आणि यशस्वी रहा. पुन्हा एकदा लाईव्हमध्ये पाहून मनापासून बरं वाटलंय. थँक्यू सो मच सर. आपले श्रोते आहेत रघु साजने सर, मुक्काम पोस्ट, रामनगर, तालुका अरणी, जिल्हा यवतमाळ इथून. जे सुंदर असं ते दोन जरी शब्द लिहितात तरी खूप छान वाटतं, खूप खूप भारी. म्हणजे खूप श्रोते जे आहेत त्यांना इतकं छान वाटायलं आता माझा आवाज ऐकून. यानंतर देखील आपण सैफान शेख सरांनी देखील फीडबॅक पाठवला, काय पाठवलं ते देखील आपण ऐकणारच आहोत. पण तत्पूर्वी सरांची फरमाईश आहे मोहम्मद अजीज साहेबांच्या बर्थडेनिमित्त पत्नी पती पत्नी और तवायफ या चित्रपटातील गीत. नक्कीच सर, छान असं गीत आहे, ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदरशा गीताचा. पुन्हा एकदा मोहम्मद अजीज साहेबांच्या आवाजाची जादू आणि सलमा आगा यांचा देखील आवाज यामध्ये आहे. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते रघु साजने सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला मोहम्मद अजीज साहेबांची गीतं आपण ऐकतोय त्यांचा बर्थडे असल्यामुळे. तर पुढची जी फरमाईश आहे ती देखील मोहम्मद अजीज साहेबांच्या गीतासाठी. नितीन कुलकर्णी, मसले चौधरी, तालुका मोहोळ. आज मोहम्मद अजीज साहेबांचा बर्थडे आहे, त्यानिमित्त गीत ऐकायचं आहे. असंख्य गाणी त्यांनी गायली आहेत, परंतु कोणतंही गाणं खरं तर सुचवायचं म्हणतं तरी ते आवडतंच असं म्हणतात सर. मोहम्मद अजीज साहेबांचं एखादं गाणं कुठलंही लावलं तरी चालेल. तुमचे सर्व कार्यक्रम ऐकत असतो नितीन कुलकर्णी, संजय कुलकर्णी, ज्ञानेश्वर यादव, प्रमोद माळी, परमेश्वर भोसले यांना देखील आज गीत ऐकायचं आहे. तर तसंच आपले नियमित जे श्रोते आहेत पुण्यावरून, पण ते असतात सातव राहणार वांगी नंबर 2 करमाळा येथे. जे म्हणतात, नमस्कार आरजे प्रगती मॅडम, विजय मधुकर सातव राहणार वांगी नंबर 2 तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आज बऱ्याच दिवसानंतर फरमाईश देत आहे. तर ते म्हणतात मुलीचा बर्थडे 26 तारखेला झाला, मुलीचं नाव वीरा आहे, वीरा विजय सातव, विश यू मेनी मेनी हॅपी ऑफ द डे वीरा. तर आज मला देखील मोहम्मद अजीज साहेबांच्या बर्थडे निमित्त गीत ऐकायचं आहे. तर ते गीत जे आहे ते खूप छान आहे, आग और शोला या चित्रपटातील गीत, लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज साहेबांच्या आवाजातील गीत आहे.
1: आज सुबह जब मैं जगा हो

केलगी हिचकी असं जे गीत आहे, खूप छान असं गीत आहे. तर ऐकूयात आपले जे नियमित श्रोता आहेत विजय मधुकर सातव सर, आणि त्याचबरोबर आपले जे लाईव्ह कार्यक्रम ऐकणारे श्रोते आहेत त्यामध्ये हे देखील गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते श्रीमोती रेडिओ श्रोता संघ सदस्य श्रुतिका प्रथमेश नामदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा तुकाराम कांबळे, सौछाया कांबळे, हसूर तुम्हाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापुरातून, यांना नक्कीच हे देखील गीत ऐकायचं आहे. तसंच आपले जे दुसरे श्रोते आहेत त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे, जे की नितीन कुलकर्णी वगैरे सर होते. आता इथे खूप नावं परत वरती आले त्यामुळे हां, नितीन कुलकर्णी सर, संजय कुलकर्णी सर, ज्ञानेश्वर यादव, प्रमोद माळी सर, परमेश्वर भोसले सर यांच्या आवडीची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: खरं तर समाधान दादांपेक्षा कोणीतरी त्यांचा खूप मोठा फॅन आहे असं मला वाटत नाही, कारण की समाधान दादा इतके मोठे फॅन आहेत मोहम्मद अजीज साहेबांचे की काय विचारू. तसंच आपले एक श्रोते आहेत, त्यांनी फोटो पाठवला आहे, त्यांची भेट झाली होती. आपले नियमित श्रोते आहेत जे आहेत बंटू गवळी मुक्काम पोस्ट पेणूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर, त्यांनी देखील त्यांच्या फॅमिलीने देखील मोहम्मद अजीज साहेबांची भेट घेतली आहे, त्यांना पुष्पगुच्छ दिलेला आणि त्यांच्यासोबत फोटो देखील त्यांनी पाठवला. थँक्यू सो मच सर, खूप छान वाटला हा फोटो पाहून. तसंच दादांना देखील भेटायचं होतं पण ती भेट अधुरी राहिली होती असं काहीतरी त्यांनी स्टोरी सांगितली होती मला दादांनी. खरं दादा आत्ता आनंदित असतील जेव्हा लाईव्ह ऐकतात. दादा आणि मोहम्मद अजीज साहेबांचं गीत कुठलंही असेल तरी त्यांना फार आवडतं ते गीत. आज दादांचा मेसेज येणं अपेक्षित आहे, त्यांनी म्हटलं होतं की तुझ्या आवडीने दे, पण तुमचा मेसेज येणं खूप मला योग्य वाटेल दादा की तुम्ही लाईव्ह जर आत्ता ऐकत असाल तर नक्कीच तुम्ही फीडबॅक द्या, काहीतरी सांगा मोहम्मद अजीज साहेबांच्या आवाजात, रेकॉर्ड करून पाठवा किंवा लिहून तरी पाठवा. मी 3:30 आज देखील कार्यक्रम घेणार आहे त्यामुळे नक्कीच तुमची आशा करते तुमचा मेसेज येईल. आता लाईव्ह आहात की नाही मला माहिती नाही, पण मगाशी तरी होते दादा जेव्हा मी सांगितलं की बर्थडे आहे त्यांचा. तर पुढची फरमाईश ऐकूयात. आपल्या गोसावी ताई आहेत, त्यांनी एक फीडबॅक पाठवला, त्या काय म्हणतात पहा. मी जेव्हा नव्हते त्यांना तेव्हा कसं वाटत होतं त्यांनी व्हॉइसमध्ये पाठवलं आहे.
1: हमें तुमसे है कितने गिले, तुम दिल कितने दिन बाद मिले, बोलो इतने दिन क्या किया है तुम्ही ना उठे तर आम्हाला असंच वाटत.
0: थँक्यू सो मच ताई, खरं तर खूप छान आहे, एक खूप खूप भारी. थँक्यू सो मच, हे प्रेम तुमचं असंच राहू देत. आता ऐकूयात सैफान शेख सरांच्या आवाजात त्यांचा व्हॉइस काय म्हणतात, ऐकूयात त्यांच्याच आवाजामध्ये.
2: नमस्कार, मैं नाईकवाडे नगर तालुका मोहोळ जिला सोलापुर से सैफान शेख बोल रहा हूँ. प्रगति मैडम, आपने कहा कि हमने आपको कितना मिस किया, ये आपको वॉइस के थ्रू बताना है फीडबैक. लेकिन आपको सच में हमने बहुत बहुत बहुत मिस किया आपके व्हाट्सअप फरमाइश प्रोग्राम को, क्योंकि 1 बजने के वक्त का हम इंतज़ार करते थे और खाना भी इसी शो को सुनकर खाया करते थे. कभी कभी तो मैं ऐसा भी होता था मैडम कि खाना भी मैं नहीं खाता था जब तक आपका ये शो पूरा ख़त्म नहीं होता था ना, पूरा 2 घंटे रेडियो लेकर खड़ा होता था और फिर उसके बाद में मैं खाना खाता था. और मुझे इतना अफसोस यानी बुरा लग रहा था कि ये क्यों फरमाइश का बंद हो गया था, क्यों ये सिलसिला रुक गया, जो कि बहुत अच्छा यानी तमाम श्रोताओं से एक जो कॉन्टेक्ट करने का जो एक ज़रिया था वो ही बंद हो चुका था. तो काफी अफसोस हो रहा था इस बात का और काफी बुरा लग रहा था, हम काफी उदास हो गए थे. लेकिन आप जब अचानक कल आकर आपने जो सरप्राइज दिया वो तो काबिले तारीफ रहा. और संडे के दिन जो गाने प्ले किए गए थे कुमार सानू और अलका याग्निक वाली जो प्लेलिस्ट थी वो तो इतनी बढ़िया थी, लेकिन आपका जो मतलब उसमें मौजूद नहीं थी तो बढ़िया लगा हमें फिर भी. लेकिन बहुत खुशी हो रही है आज आप आए, और आज मुझे ज़्यादा देर न करते हुए आप लोगों की बेकरारी को ना बढ़ाते हुए एक मोहम्मद अजीज का गाया हुआ गाना सुनना है, क्योंकि आज उनका जन्मदिन है. इसके मौके पर उनकी याद में मुझे एक गाना सुनना है, और ये गाना सुनने से पहले एक शेर अर्ज है. मन में सबका अरमान नहीं होता, मन में सबका अरमान नहीं होता, हर कोई दिल का मेहमान नहीं होता, पर जो एक बार समा जाए दिल में उसे भूल जाना इतना आसान नहीं होता. आवाज हमारी इसी वादी में रहेगी, आज की ये बातें एक कल भी कहे.

चला तर आपण मोहम्मद अजीज साहेबांना कधी विसरूच शकत नाही, कारण की त्यांची गाणी ही आपल्या स्मरणात कायम राहतात आणि ती जवळची वाटतात आपल्या गाणी. तर पुढची फरमाई जी आहे ती थोडासा ट्रॅक चेंज करणारी आहे. तर बरेच वेळ झाला म्हणजे खरं तर एक आय थिंक सो एक दीडच्या दरम्यानपासून सर मेसेज करत आहेत. महेश टेलर बोलतो आहे असं म्हणतात मिरजगाव येथून, आणि ताई आवाज खरंच खूप छान आहे तुमचा असं म्हणतात. थँक्यू सो मच सर, आज पहिल्यांदाच त्यांनी फरमाईश पाठवली आहे. थँक्यू सो मच सर, असंच प्रेम करत रहा आणि इथून पुढे देखील रेडिओ तरणाचे इतर देखील कार्यक्रम ऐकायला अजिबात विसरू नका. तर ऐकूया त्यांना जे गीत ऐकायचं आहे. खूप लोकप्रिय ठरलेला चित्रपट आहे बाजीराव मस्तानी या चित्रपटातील. कहते हे ये दिवानी मस्तानी हो गई, हेच गीत त्यांना ऐकायचं आहे. ऐकूयात आपले जे श्रोते आहेत नवीन, महेश टेलर सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

तर ही फरमाइश होती आपले जे नियमित श्रोते जे आहेत ते म्हणजे अशोक शिंदे सर यांनी ही फरमाइश पाठवली होती. तर वाजता 3:27 आणि आता वेळ झाली आहे टाटा बाबा म्हणण्याची, पण ज्यांची गुरुवार टू गुरुवार फरमाइश असते असे आपले श्रोते आहेत, पण सॉरी म्हणते त्यांना की मला फरमाइश पूर्ण नाही करता आली. तर अशोक शिंदे सर म्हणतात, अभिनंदन कार्यक्रम परत चालू केल्याबद्दल, तो असाच चालू राहावा ही सर्व श्रोत्यांची विनंती आहे. लागलेला प्रेम जिवाळा हे दूर होत चाललं होतं, ते आता कुठेतरी जागेवर येईल. अचानक जाण्याने खूपच वाईट वाटलं. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाही, फोन कसा करायचा त्यामुळे केला नाही असं म्हणतात, पण चालू कार्यक्रम ठेवा आणि खास तुमच्यासाठी हे गीत दिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं होतं अशोक शिंदे दारफळ सिन्हा येथून. तर नक्कीच सर, थँक्यू सो मच. आणि तसंच जे त्यांचे मित्र आहेत आमचे पप्पूदाजी, नवीन उद्योगात सामील झालेले प्रशाला ट्रॅक्टरचे प्रशिक्षण देणारे नाना लगीन असं म्हणणारे हिंदुस्थान ट्रॅक्टरचे लवर मित्रमंडळींना जीव ओवाळून टाकणारे रमेश उर्फ पप्पूदाजी घुमरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. विशो मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर. रेडिओ उत्तीर्णाकडून देखील त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच अशोक शिंदे सर, असं सुंदर असं गीत दिलं. आणि त्याचबरोबर राक्षी मामा त्यांच्यासोबत आहेत, शेतकरी बळीआबा उबाळे सर देखील आहेत, सचिन चव्हाण सर, मोहन फिल्टर, शिवाजी घुमरे सर आणि ट्रॅक्टर लवर पप्पूदाजी यांची पार्टी देखील आहे असं म्हणतायत त्यास. तर नक्कीच या पार्टीत सामील होऊन तुम्ही आनंद घ्या. तर चला याच नोटवरती मी आर्ज प्रगती इथेच थांबते आहे. भेटूयात उद्या. दादाची फरमाईश काय आली नाही? ओमप्रकाश गीते सरांनी देखील सांगितलं की दादांची फरमाईश आली नाही का? तर दादा म्हणतायत माझ्या भाजी खरेदी करतोय असं त्यांनी सांगितलंय मला. तर त्या बाहेर आहेत बहुतेक दादा. तर नक्कीच, आणि ज्यांची गुरुवार टू गुरुवार म्हणजेच संतोष कोळी सर आणि सचिन झेंगडे सर, प्लीज उद्या पाठवा तुम्ही फरमाईश. आज काही झालं नाही मला. तर मोहम्मद अजीज साहेबांची गीतं ऐकत आणि इतर देखील गीतं ऐकत आजचा व्हॉट्सअप फरमाईश कार्यक्रम हा छान झाला. तर उद्या भेटूयात. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले असतात आणि आयुष्यामध्ये यशाचा प्रवास पूर्ण करत असतात, अनेक कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचा यशाचा जो प्रवास आहे तो जाणून घेतो आणि त्या अनुषंगानं आपणही पुढे वाटचाल कशी करावी याची प्रेरणा घेत असतो। तेव्हा आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेणार आहोत संदीप गोपाळ जाधव याची यशोगाथा। तो राहणार मुक्काम पोस्ट तुगाव, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील आहे आणि 2018 साली तो मेकॅनिकल या ब्रँचमधून पासआउट झालेला आहे। सध्या पुणे येथे भोसरीच्या एका इंडस्ट्रीमध्ये तो कार्यरत आहे, जॉब करत आहे। आपण त्याचं स्वागत करूया। संदीप, मी तुझं स्वागत करतो।
2: धन्यवाद
1: संदीप। जसं मी आत्ता इंट्रोडक्शन दिलं की तू 2018 साली मेकॅनिकलच्या ब्रँचमधून तो पासआउट झाला, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड करावी असं का तुला वाटलं त्यावेळेस?
2: गावापासून जवळ पण होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि सर्वप्रथम म्हणजे नावाने गाजलेलं कॉलेज होतं।
1: इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं तुगावचा राहणार आहेस, म्हणजे उमरगा तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातून आलेला होता।
2: हो,
1: तुला तेरणा कॉलेज बद्दल माहित होतं का अगोदर?
2: तेरणा कॉलेज बद्दल माझ्या फ्रेंड्सनी, सिनियरचे एक दोन मित्रांनी सांगितलं होतं, आम्ही तिथं शिकत आहे असं तसं। ज्यावेळेस मी तेरणा कॉलेजमध्ये येण्याच्या आधी माझं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये मी कम्प्लीट केलेला आहे।
1: अच्छा, डिप्लोमा झालेला होता।
2: येस।
1: बरोबर, कुठे झाला होता डिप्लोमा?
2: डिप्लोमा माझा सोलापूरला झाला, एजी पाटील पॉलिटेक्निक,
1: पॉलिटेक्निक मध्ये।
2: येस येस।
1: बर, आणि त्याच्या अगोदरचा?
2: त्याच्या आधीचा प्रवास 10वीपर्यंतचा पूर्णतः सोलापूरमध्ये शिक्षण झालेलं आहे।
1: सोलापूरमध्ये कसं शिक्षण झालं तो गावचा राहणार काय असं?
2: तिथं आम्ही खास शिक्षणासाठी सोलापूर।
1: अच्छा, सोलापूर हे शिक्षणासाठी निवडल्यानंतर सुद्धा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल तिथेही ऐकून होता?
2: हो, कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना डिप्लोमाच्या त्यावेळेस सिनियरनी सांगितले होते पासआउट झाल्यानंतर, ते सांगून आम्ही तिकडं आहे, असं आहे, कॉलेज आहे चांगलं, आम्ही जात आहे तिकडे।
1: बरोबर, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला इकडे ऍडमिशन झालं?
2: हा, मग ते डिप्लोमा 3 वर्षाचं झाल्यानंतर इकडे डायरेक्ट सेकंड इयरला
1: 2015 साली ऍडमिशन झालेलं।
2: येस येस येस।
1: मग हे 3 वर्षाचा जो कालावधी होता इथला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज मधला, तर तो कसा झाला? त्यावेळेस जे अकॅडमिक होतं ते कसं होतं?
2: 3 वर्षाचं ऍक्च्युअल अकॅडमिक इयर होता तो, पण काही दुर्दैव सुदैव काही गोष्टींमुळे 1 वर्ष गेला होता माझा वाया।
1: ठीक आहे ना, पण तरी
2: सुद्धा मी 4 लावलं होतं त्याला।
1: ओव्हरऑल मी विचारतोय की जसं आपण 3 वर्ष इथं कॉलेजमध्ये शिकत असताना इथलं शिक्षण कसं होतं, प्रॅक्टिकल्स कसे होते, तुम्हाला लेक्चर्स जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने मदत?
2: शिक्षणाची अप्रतिम सुविधा आहे, चांगले स्टाफ आहेत, वेल एज्युकेटेड, त्यांना की प्रॅक्टिकली वेल नॉलेज आहे, थेरॉटिकली चांगले शिकवू शकतात त्यांनी आपल्याला।
1: बर,
2: असे डॉक्टर प्राचार्य व्ही व्ही माने सर आहेत, त्यावेळेस त्यांनी आम्हाला IHP हा सब्जेक्ट शिकवत होते। आणि जाधव सर मॅनेजमेंट एकदम उत्तम, जबरदस्त।
1: अच्छा, आणि प्रॅक्टिकलचा वगैरे विषय कसा असायचा?
2: प्रॅक्टिकल असायचे, प्रॅक्टिकल लॅब असिस्टंट पण असायचे सर, प्लस सर पण जे असताना सब्जेक्ट असतो ते सर पण येऊन शिकवत जाणार आम्हाला प्रॅक्टिकल वगैरे। चांगले सगळे इन्स्ट्रुमेंटची अवेलेबिलिटी होती। इंजिनिअरिंगमध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट असतात ऍक्च्युअली ते प्रॅक्टिकलमध्ये कळालं।
1: अच्छा अच्छा।
2: इन्स्ट्रुमेंट म्हणजे आता व्हर्नियर काय आहे ते सगळं माहिती झाली फक्त शिक्षण कॉलेजमध्ये, पण ऍक्च्युअली मग नंतर ज्यावेळेस जॉब करायला गेलं त्यावेळेस हां ते इन्स्ट्रुमेंट होते ते यूज कसे करायचे ते आम्ही इंडस्ट्रीमध्ये शिकलो।
1: पण कॉलेजमध्ये तुम्हाला त्याची ओव्हरऑल माहिती?
2: ओव्हरऑल माहिती झाली, किंवा या वस्तूला हा म्हणायचं, या वस्तूला अमुक अमुक नाव आहे हे माहिती होतं सर्व काही।
1: बर बर। आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज अशा असतात की एखाद्या आपल्याला आता समजा कंपनीमध्ये जॉब करायचा असेल किंवा काही करायचं असेल, त्या पद्धतीने आपली एक मेंटॅलिटी तयार करणं, आपले एक प्रेझेंटेशन तयार करणं, याच्यासाठी कॉलेजमधून कशी कशी मदत व्हायची?
2: कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे ठेवायचे।
1: ज्या पद्धतीनं हे कॉलेजचं डिप्लोमा नंतरचं कॉलेजमधलं एज्युकेशन होतं ते कसं झालं?
2: डिप्लोमानंतरचं एज्युकेशन म्हणजे सर फार महत्त्वाचं एज्युकेशन होतं, कारण की ग्रॅज्युएशन होतं, पुढं बी एला ॲडमिशन घ्यायचं होतं. वळण देणारं, जीवनाला वळण देणारं एक प्रकारचं एज्युकेशन होतं.
1: म्हणजे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधले 3 वर्ष कसे झाले? म्हणजे
2: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 3 वर्ष चांगल्या प्रकारे गेले, म्हणजे सर्व ॲक्टिव्हिटी तेरणा कॉलेजमध्ये घेतले जाणार.
1: इयर बाई ॲन्युअली
2: ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे बघा, स्पोर्ट्स इंटरेस्ट मुलांना देण्यासाठी स्पोर्ट्स, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असणार, स्पोर्ट्स इव्हेंट वेगवेगळे असणार, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा भरल्या जाणार, त्यामध्ये तेरणाची टीम रिप्रेझेंट करणार तेरणा कॉलेजकडून. परत राज्यस्तरीयला काही मुलांचे सिलेक्शन झाले होते. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेस मुलं होते, विकास आचार्य असे 2-3 मुलं होते.
1: आणि ह्याचं इंडस्ट्रियल व्हिजिटच्या वगैरे,
2: इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजे होत होते आपले प्रोजेक्टच्या रिलेटेड, औरंगाबाद MIDC, वाळूज, परत तसेच पुण्यामध्ये भोसरी, या ठिकाणी 2-3 ठिकाणी आम्ही 3 वर्षामध्ये व्हिजिट दिलेले आहेत. परत बाहेर तसेच व्हिजिट करत करत बाहेर 1-2 ठिकाणी
1: कॉलेजमधून असा सपोर्ट,
2: कॉलेजमधून सपोर्ट चांगला.
1: कॅम्पससाठी मग TCS,
2: कॅम्पससाठी TCS येत होते, जॉन डिअर येत होते.
1: बरोबर,
2: येस येस. आणि बेंगलोरचे 2-3 कंपन्या होते.
1: आणि TPU चा काय वापर व्हायचा तुम्हाला, तेरणा प्लेसमेंट युनिटचा तुम्हाला काही फायदा वगैरे झाला?
2: तेरणा प्लेसमेंट युनिटमुळे फार फायदा झालेला आहे. काही मुलांनी, माझ्या मित्रांना चांगल्या प्रकारे सिक्युअर चांगला जॉब चांगल्या कंपनीमध्ये भेटला आहे, चांगल्या पॅकेजच्या भेटल्या.
1: अच्छा, मग आता परत एवढं सगळं झाल्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला आज भेट देऊन कसं वाटतं? म्हणजे
2: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफला भेटून सर्वप्रथम फार गर्व फील झाला.
1: अच्छा, बरं. आता भविष्यामध्ये सध्या जे पुण्याच्या भोसरीमध्ये जॉब चालू आहे एका कंपनीमध्ये,
2: कंपनीमध्ये सध्या मी करत आहे, तसेच गव्हर्नमेंट प्रिपरेशन सुद्धा चालू आहे. गव्हर्नमेंटचे एक्झाम वगैरे आले तर त्याची तयारी चालू आहे, त्याची
1: आता सध्या सोबत चालू आहे. अच्छा, पुढच्या 2-4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये पुन्हा अजून पुढे भविष्यामध्ये काय करण्याचं व्हिजन?
2: च्या भविष्यामध्ये एखादं चांगलं, तसं जवळपास 2-3 वर्षाचं इंडस्ट्रियल अनुभव तर आलेलाच आहे, त्याबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करून एखाद्या चांगल्या पोस्टवरती जाण्याची इच्छा आहे.
1: अच्छा, गव्हर्नमेंटकडे जास्त लक्ष द्यायचं.
2: जास्त, हो यस.
1: बरं, फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे?
2: फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर ठीक आहे, तेवढं काय.
1: म्हणजे काय करतात आई वडील?
2: आई वडील शेती आहे, 5-6 एकर शेती आहे. भाऊ आहे, भावाचं मेडिकल आहे सोलापूरला.
1: बरं.
2: अच्छा, आणि परत मी सगळे मॅरिड आहेत. मी पण मॅरिड आहे.
1: अच्छा, म्हणजे आता लग्न झालेलं आहे?
2: हा येस, 2-3 वर्ष झाले लग्न आहे माझं पण.
1: बरोबर. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला, बॅकग्राऊंडला असताना, आता ज्यावेळेस तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा एक सपोर्ट, हे ह्या ठिकाणी जे काही विद्यार्थी शिकायला येणार आहेत, जसं की शेतकऱ्यांचे पण बरेचसे मुलं असणार आहेत, स्ट्रगल करून येणार आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितो?
2: त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की मी त्यांनी सर्वप्रथम तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावे, आणि फायनल इयरमधून ज्यावेळेस कॅम्पस होता त्यावेळेस सर्वप्रथम कंपनी कॅम्पस ड्राईव्हद्वारे सिलेक्ट व्हावे मुलांनी, कारण की कंपनी कॅम्पस थ्रो आल्यानंतर त्यांना चांगला पॅकेज भेटू शकतो. अनुभव घ्यावे मुलांनी, वेळ वाया घालू नये.
1: अच्छा,
2: आणि ही संधी तेरणाद्वारे भेटते, ही संधी कोणीही मिस करू नये.
1: बरोबर आहे. आता खास करून आपण पाहतो की ग्रामीण भागातले मुलं खूप येतात, न्यूनगंड असतो मनामध्ये, शहरामध्ये कसं जायचं, या वातावरणाशी कसं. आजकाल तर काय मोबाईल खूप जास्त झाले म्हणून मुलं ॲडव्हान्स झालेले आहेत, तरी पण तुला काय वाटतं की तू म्हणजे?
2: नाही, बरोबर आहे. ग्रामीण भागाचा विचार केला गेला तर सर्व मुलांना शहरी जायचं फार आवड असते. शहरी जायचं म्हणलं तर शिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे. मग नोकरी पाहिजे तर चांगली एज्युकेशन असेल तरच नोकरी भेटणार.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला जर आपल्याकडे नॉलेज भरपूर असेल तर तुम्हाला लवकर नोकरी भेटू शकते,
2: काही पण होऊ शकते.
1: अच्छा,
2: चांगल्या पगाराची, चांगल्या पॅकेजची नोकरी, चांगल्या कंपनीत, नामवंत कंपनीमध्ये.
1: अच्छा, हा तर अनुभव तुझ्याकडे आता पाठीशी जमा आहे. अच्छा, तेव्हा संदीप गोपाळ जाधव, खरं तर तोगावसारख्या ठिकाणाहून येऊन तू सोलापूरला तुझं शिक्षण पूर्ण केलं, डिप्लोमा केला, त्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा तू तुझ्या शिक्षणाची पूर्ण धुरा पूर्ण केली, आणि आज तू सक्सेसफुली पुण्याच्या कंपनीमध्ये जॉब करत आहेस आणि चांगल्या पद्धतीने तुझं जीवन कंठत आहे. त्याबद्दल मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तुझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे.
2: धन्यवाद, थँक्यू.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी तुमचा आपला आवाज आर जे प्रसाद। मित्रांनो, या स्पर्धेच्या युगात अनेक युवक जे आहेत ते आपल्या करिअरच्या शोधामध्ये आहेत। त्यांनी नक्की आपलं करिअर कसं निवडावं, करिअरकडे कसं पाहता येईल, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आमचा कार्यक्रम म्हणजे तेरणेची प्रेरणा। आणि याच कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला भेटायला आला आहे तो गौरव रवींद्र इरगट, तुझं खूप खूप स्वागत आहे। गौरव 2019 तेरणा कॉलेजमधूनच पासआउट झालेला आहे, मेकॅनिकलमधून त्याची BE कम्प्लीट झाली, BTech कम्प्लीट केलेला आहे त्यानं। तो सध्या TCS कंपनीमध्ये प्लेस झाला आहे असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या डेझिग्नेशनवरती, आणि विशेषतः म्हणजे मेकॅनिकल ब्रँच असून तो IT क्षेत्रामध्ये गेलेला आहे। सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मला तुला असा प्रश्न विचार गौरव, तो म्हणजे असा की तू तुझी कॉलेजमधून प्लेसमेंट झाली BIC कंपनीमध्ये, तर मग तू मेकॅनिकल डिपार्टमेंट सोडून IT जाण्याचा निर्णय का घेतलास, काय सांगशील?
1: ॲक्च्युली सध्याच्या काळामध्ये टेक्निकल जे म्हणजे फिजिकल जे जॉब वगैरे आहेत त्यांचं जरा कोरोनामुळे वगैरे सगळं डाऊन झाले, म्हणजे
0: मार्केट
1: डाऊन झालं, त्यामुळं प्लेसमेंट कमी येतं आणि अपॉर्च्युनिटी कमी येत, कारण की संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची आणि जॉब रिक्वायरमेंट कमी आहे, आणि त्यामुळे काय झाले आपले फायनान्शियल कंडिशन सगळ्यांच्या उतरले, त्यामुळं स्कोप राहिला नाही आहे मेकॅनिकलमध्ये, म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये अगर मोटर वगैरे असं, आणि जे काही चालू आहे आता ते सगळं सॉफ्टवेअर चालू आहे, म्हणजे सध्याची लार्जेस्ट म्हणजे लार्जेस्ट नंबरवर प्लेसमेंट करायला म्हणजे इंजिनियरसाठी नोकरी जी देत आहेत तर ते IT सेक्टर आहे, आणि IT सेक्टर म्हणजे कसं आपल्याला तिथं स्किल डेव्हलप करता येते, आणि असं नाही की तुम्ही मेकॅनिकलचे आहेत आणि IT करता येत नाही। माझे जे खूप सारे सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे स्किल डेव्हलपमेंट केले, त्यांचे पोटेन्शियल दाखवले त्या जॉबमध्ये, आणि आता चांगले पोस्टवर आहेत आणि सक्सेस झालेत। तर मला वाटतं की समजा आपल्याला जर नाही आहे तिथे, म्हणजे आपल्याला तिथं जॉब वगैरे मिळत नाही आहे असं वाटतंय, तर आपण हारलं नाही पाहिजे। सेक्टर कोणताही असला, तुम्ही काय पण घेतलं, कुठलाही शिकले तर त्याचा उपयोग कुठे ना कुठे होतोच, आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जरी असली म्हणजे सॉफ्टवेअरचं म्हणजे IT सेक्टर जरी असला तर ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ते कोणत्या बेसिसवर, की ह्याच कंपन्या लागणार जे मेकॅनिकलचे आहेत वगैरे हे ते, मग आपले स्वतःचे आयडियाज वगैरे इनोव्हेशन करू आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, आपण आपले स्वतःचे आयडिया देऊ शकतो, त्यांना आपला स्कोप वाढतो।
0: नक्कीच नक्कीच।
1: तर त्यामुळे मी IT सेक्टर केला चूज, कारण की वाटलं मला की आता ह्याच्यात करिअर करता येईल आपल्याला।
0: नक्कीच खूप महत्त्वाचं तू सांगितलंस की कुठं स्कोप आहे किंवा वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला हे बघणं खूप गरजेचं असतं, आणि त्यानुसार चालणं किंवा त्यानुसार पुढे जात राहणं हे महत्त्वाचं असतं। तो आता पुढचा प्रश्न असा असेल माझा तुझ्यासाठी की तू IT क्षेत्रामध्ये गेलास, म्हणजे तुझी मेकॅनिकल ब्रँच असून सुद्धा, मग तुला काय प्रॉब्लेम आले, काय स्पेशल प्रिपरेशन केलंस का जेव्हा इंटरव्ह्यू तू फेस करत होतास, तेव्हा साधारणतः काय तुला अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केलीस?
1: ॲक्च्युली IT सेक्टरमध्ये काय असतं ते मला माहीतच नव्हतं काही, म्हणून मी काय केलं अगोदर जे मेकॅनिकल फील्डवाले जे IT गेलेले आहेत तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला की कसं कसं असतं, प्रिपरेशन कसं करायचं असतं, थोडं गायडन्स घेतलं त्यांचं, आणि थोडं यूट्यूब वगैरे टेक्निकल यूज करून प्रिपरेशन केलं मी CS म्हणजे त्या रिलेटेड कोणते कोणते, जास्त करून सॉफ्टवेअर म्हणलं की लँग्वेजेस लागतात, त्या लँग्वेजेसच्या संदर्भात सगळे क्वेश्चन्स वगैरे केले, सगळं नॉलेज वगैरे घेतलं। पर नवलाची गोष्ट अशी झाली की माझे जे 2 इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये मला टेक्निकल विचारलंच गेलं नाही, तर मेकॅनिकलच्या असल्यामुळे मला मेकॅनिकलचा प्रोजेक्ट काय होता, तो चूज कशामुळे केला, मेकॅनिकलमधून IT काय येत आहेत, तुम्हाला आम्ही का घ्यावं, असं तसे क्वेश्चन विचारले, असा TR राऊंड झाला। त्यानंतर याच्या राऊंडमध्ये फक्त डॉक्युमेंटेशन झालं, आणि शेवटला एक त्यांचा कॉमन क्वेश्चन असतो की आमच्याकडून तुम्हाला काय क्वेश्चन आहे का, तर थोडं इम्प्रेशन पाडण्यासाठी मीच एक असा क्वेश्चन केला म्हणजे त्यांच्या संदर्भात IT की मला असं असं एक सॉफ्टवेअर असं माझ्या डोक्यात आहे की त्याची अशी सिच्युएशन आहे म्हणजे कंडिशन त्या सॉफ्टवेअरची अशी आहे, मग त्यानुसार आपण इनपुट करून

0: आउटपुट असं मिळेल का, तर त्यांना ती आयडिया आवडली आणि तिथं इम्प्रेशन पडलं आणि वाटलं आता पाहू आता काय होतंय काय नाही, कारण टेक्निकल राऊंड झाला नाही. आणि माझ्या नंतरचे ज्यांचे प्लेसमेंट झाले म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे माझ्या नंतर झाले त्यांची लवकर ऑफर लेटर आले आणि माझी आली नाही. कारण की कसं TCSला जवळपास 15-16 पॅनल आहेत म्हणजे HR चे, तर मला दिल्लीचा पॅनल आला होता. मग महाराष्ट्रातले जे पॅनल आहेत ते जरा लवकर हायर करता ऑफर लेटर वगैरे सेंड, आणि दिल्लीवाले ते जरा स्लो करता. मग थोडं मन घाबरतच होतं 3-4 दिवस की मित्रांना आलं मला आलं नाही आता काय होईल काही नाही. मग येऊन गेलं शेवटी.
1: नक्कीच ना, म्हणजे कसं असतं की कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये क्वालिटीला महत्त्व दिलं जातं
0: आणि त्यातल्या मेन म्हणजे हे जे इंटरव्ह्यू वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे TCS वगैरे झालं हे प्रोफेशनल आहेत आणि इंटरनॅशनल कंपनी आहेत.
1: नक्कीच.
0: तर आपली इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे त्याच्यावर डिपेंड करते, स्वतःला कसं समोरच्या प्रेझेंट करतो त्यावर डिपेंड आहे. आपली जसं आपल्या इथं तेरणा कॉलेजमधून मला काय भेटलं म्हणता येईल, जसं की CA.
1: तू खरंच खूप छान पद्धतीने सांगितलंस. आता याच्या पुढचा प्रश्न मला तुला असा असेल की हा जे काय तुझा व्यक्तिमत्व विकास झाला, तू आता करिअर तुझी करिअरमध्ये पहिल्यांदा सुरुवात करून दिली तेरणालाच, म्हणजे जे काय BIC कंपनीमध्ये तुला लावून दिलं आणि प्लेसमेंट झाली तुझी, त्यानंतर तू आता IT मध्ये स्वतःहून गेलेला आहेस.
0: हो,
1: साधारणतः तुझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तुझ्या करिअर ग्रोथमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा काय हात आहे?
0: पहिली गोष्ट, इथे डिसिप्लिन शिकवलं जातं चांगलं. म्हणजे इथे असं नाही की तुम्ही असं स्ट्रेट फॉरवर्डच चला, म्हणजे वागणुकीमध्ये चेंज करत नाहीत ते, पण आपली स्वतःची जी स्किल्स आहेत स्वतःला प्रेझेंट करण्याची,
1: ओके,
0: सर्वांना चान्स दिला जातो की समोर येऊन तुम्ही बोला. कारण की जोपर्यंत आपण हिंमत करीत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातला माणूस समजत नाही की बाबा तुला येतंय, तू करू शकतोस, तू बोलू शकतोस. जेव्हा सुरुवातीला मला सेमिनारसाठी समोर बोलवलं गेलं तेव्हा मी जेव्हा समोर व्हायचो तेव्हा माझे पाय खाली हलायचे असेल, लटलट कापायचे, आणि जेव्हा पायाकडे व्हायचो तेव्हा माझे तोंड घबसायचं, अशी माझी सुरुवात होती. पण हळूहळू हळूहळू हिंमत वाढली आणि सगळ्या सरांनी वगैरे तशी हिंमत दिली, तू बोलू शकतोस, फक्त मन घाबर करायचं नाही असं तसं. मग जेव्हा समोरची व्यक्ती फ्रँकली होती तेव्हा आपण पण आपलं मन व्यक्त करायला असे मोकळे बोलू शकतो. मग आपले तेरणा कॉलेजचे जे स्टाफ आहे तो एकदम मन मोकळा आहे, फ्रँकली आहेत, ज्याला सांगायचे त्याला समजून सांगता, जिथे कोणाचं चुकत असेल त्याला चांगल्या मार्गावर घेता, आणि आपले जर काही डाऊट्स वगैरे असेल तर ते सपोर्ट करता, समजून घेता सगळं.
1: ओके ओके ओके. नाही खरंच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कॉलेजचा खूप मोठा हात असतो हे थोडक्यात तू सांगितलंस. तू इथे आलास, तुझा वेळ दिलास, तुझा इंटरव्ह्यू ऐकून अनेक युवकसुद्धा इन्स्पायर होतील, ज्यांना आपली ब्रँच स्विच करून IT मध्ये जायचं त्यांना नक्कीच मानसिक ताकद मिळेल अशा अपेक्षा.
0: कारण की जसं माझी प्लेसमेंट झाली 2019 मध्ये आणि त्यानंतर कोरोना आला, मग 2 वर्ष आम्ही घरीच, कारण की ऑपॉर्च्युनिटी कमी होत्या आणि आहे तेच काढले होते जॉबवरून, त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो सगळे, म्हणजे मॅक्झिमम डिप्रेशनमध्येच गेले होते. तर अनुभवातून असं शिकलं गेलं माझ्याकडून की हार न मानली, तर आपण कुठेही जर मन लावून केलं कुठल्याही क्षेत्रात तर ऑब्व्हियसली आपल्याला सक्सेस मिळू शकतं.
1: ओके ओके. नक्कीच, खूप खूप धन्यवाद तू इथं आलास, तुझा वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गौरव. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग। रेडिओ तेरणा 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज। ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत।

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: अहो घर खर्चासाठी पैसे द्या,
3: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
2: आणि लाईट बिलाचे
3: आता 0 रुपये कसे देऊ
2: अरे हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया
3: हो नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।
4: हर घर सूर्य घर।
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव, मोबाईल 82 75 92 59 00।
5: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतके किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना। त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे।
6: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था। हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा।
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव, मोबाईल 82 75 92 59 00।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
7: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। आणि श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा विषय आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्या उपाययोजना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, त्या उपाययोजनांचा जर खरीप हंगामामध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांनी जर योग्य उपयोग केला तर अतिशय उत्तम प्रकारचं पीक आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये येऊ शकतं आणि त्याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा होऊ शकतो। तर शेतकरी बंधूंनो, खास आपल्यासाठी दरवर्षी येणारा जून महिना असतो, हा जो जून महिना आहे तो इतका महत्त्वाचा असतो कारण इथे सर्वांसाठी एक महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे आपल्या वर्षभराच्या अन्नधान्याची आणि आर्थिक नियोजनाची जी गती असते किंवा आपण दरवर्षी आपण काळ्या आईची पोटी भरतोच तीही आपल्याला भरभरून देत असते. परंतु हे करत असताना पाऊस पडला की जाऊन पेरायचं एवढंच न करता काही साध्या पण 100% यश देणाऱ्या उपाययोजना आपण केल्या तर उत्पादनामध्ये 40-50% इतका मोठा फरक पडू शकतो. अगदी सोप्या उपाययोजना वापरून ज्या आपण कधी वापरण्याचा प्रयत्न करत नाहीत ह्या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे स्थैर्य प्राप्त करता येऊ शकतं. तर उपाययोजना बघणार आहोत मंडळी, जरा थोडंसं आपण जे म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी असं जे म्हणतो आपण, तशाच अशा ह्या उपाययोजना आहेत. तर बघूयात एकदा उजळणी याची देखील करून पाहूयात. तर पहिली उपाययोजना बघणार आहोत यामध्ये योग्य वाणांची आणि बियाण्यांची निवड. पेरणी करतेवेळी आपल्या भागासाठी कोणते वाण चांगले आहेत हे आपण बघणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण आपल्या जमिनीचा पोत आणि उपलब्ध पाणी तसेच उपाययोजना करत असताना अधिक उत्पादन देणारे वाण शेतकरी बांधवांनी शोधणं खूप गरजेचं आहे. यासाठी कृषी विभाग असेल, आपल्या भागातील तज्ज्ञ शेतकरी असतील, त्याचबरोबर कृषी विद्यापीठ असतील, त्यांनी देखील जे वाण प्रसारित केलेले आहेत त्या वाणांचा आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो. मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. आपल्याकडे पेरणी करत असताना जसं बाळाला लसीकरण करतात तसं बियाणं देखील बीज प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग ही बीज प्रक्रिया दोन प्रकारची असते, एक पेरणी करतेवेळेस असते त्याच्यामध्ये जैविक आणि रासायनिक पद्धतीच्या बीज प्रक्रिया केल्या जातात. यामुळे बियाण्यांमध्ये कीड आणि रोगांपासून त्यांचं संरक्षण आपल्याला करता येऊ शकतं, उगवण क्षमता चांगली होते, बुरशीजन्य आजारापासून संरक्षण मिळते, बियाणे जोमदार वाढतात. विशेष म्हणजे आपल्याकडे सोयाबीन जास्त प्रमाणात आपण घेत असतो शेतकरी बांधव, त्यामुळे रायझोबियम आणि PSB जीवाणू खतांची प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर अचूक आणि परिणामकारक बुरशीनाशकाची माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे आणि ते जे अनुभवी असतात त्यांच्याकडून अधिकची माहिती करून ती बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. यानंतर बघणार आहोत मंडळी अतिशय महत्त्वाचा जो उपाय आहे तो देखील आता आपण बघणार आहोत. यामध्ये आहे उगवण क्षमता तपासणी. खरं तर उगवण क्षमता तपासणी हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे आणि खरं तर या उपायाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनामध्ये आपण बरीचशी वाढ करू शकतो. परंतु आपल्या भागामध्ये जे शेतकरी बांधव आहेत सहसा या उपाययोजना करताना आपण पाहत नाहीत. तर अतिशय महत्त्वाचा असा जो हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बीज उगवण क्षमता ही अतिशय महत्त्वाची आहे. दरवर्षी आपण बघतो की अनेक कंपन्या त्यांचे बियाणे जे आहेत ते उगवत नाहीत आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपण नको ते बियाणं पेरतो आणि सर्व आपला खर्च जो आहे तो वाया जातो, तसेच दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर उभा राहतं. यासाठी उगवण क्षमता तपासणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असं काम या खरीप हंगामामध्ये आहे. यासाठी अनेक उपाययोजना आहेत, यामध्ये प्रत्येकी बियाण्याची जी बॅग आहे त्यामधून 100 बियाणे वेगवेगळ्या भागातून निवडून त्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया असेल त्याचसोबत उगवण क्षमतेच्या माध्यमातून देखील तपासू शकतो. तर हे सगळे बियाणे आपण काचेच्या ग्लासामध्ये टाकू शकतो किंवा ओला कपडा असेल किंवा गोणपाट जो आपल्याकडे अवेलेबल असेल त्या गोणपाटामध्ये आपण हे 100 बी असतील ते टाकू शकतो आणि त्या 100 बियाण्यांपैकी समजा आपल्याकडं जर 70-80% बियाण्यांना जर अंकुर फुटले असतील तर हे जे बियाणं आहे ते पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. किंवा आपण जर हे 100 बियाणं घेऊन ग्लासमध्ये टाकलं तर त्याच्यावरचा जो भाग आहे बियाण्यांचा तो जर सुकला तर ते बियाणे हे पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. तर जर पेरणीसाठी जे बियाणं आपण वापरत आहात ते बियाणं जर त्याच्यापैकी केवळ 50-60% जर बियाणं अंकुरक्षम झाला असेल किंवा अंकुर फुटले असेल तर ते बियाणं पेरणी योग्य नाही असं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, ती म्हणजे आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी खूप सारा वेळ लागत नाही किंवा याच्यामध्ये खर्चसुद्धा जास्त नाही. केवळ आपल्याकडे जे बियाणं अवेलेबल आहे त्या बियाण्याच्या माध्यमातून 100 बियाण्यांची वेगळ्या भागातून निवड करून आपल्याला त्याची अंकुरण क्षमता ही तपासता येऊ शकते. मंडळी, यानंतर जी उपाययोजना आपण बघणार आहोत यामध्ये पेरणीची योग्य वेळ. मंडळी, खरीप पिकांची पेरणी मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या 15 वाड्यापर्यंत, परंतु आपण जे बघतो की काही वेळेस अतिवृष्टी होते किंवा काही वेळेस खूप कमी पाऊस पडतो. अशा वेळेस आपण सहसा आपलं जे पेरणीचं वेळापत्रक जे आहे ते थोडंसं बदलणं गरजेचं आहे, कारण अशा वेळेस पेरणी करणं हे धोक्याचं ठरू शकतं. जर आपण अतिवृष्टीमध्ये जर पेरणी करत असाल तर बियाणे वाहून जाण्याचा धोका असतो किंवा बियाणे अतिशय खोलवर जाण्याचा देखील त्याच्यामध्ये धोका असू शकतो. त्याच्यामुळे जास्त पाऊस असेल आणि कमी पाऊस असेल त्यावेळेससुद्धा आपण पेरणी करणं सहसा टाळणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये आपले तज्ज्ञ शेतकरी बांधव आहेत आणि त्यांना हे योग्य वेळ माहीत असते. योग्य वेळ पण काही वेळेस आपण गडबड करतो की आता पाऊस पडलेलाच आहे आणि आपण त्याच्यामध्ये पेरणी करणं गरजेचं आहे, अशासुद्धा बाबी होत असतात. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी योग्य ओलावा असेल तरच पेरणी करणं महत्त्वाचं ठरतं. आता हे उपाययोजना आपण तर पाहिलेल्याच आहेत, इतर उपाययोजनासुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये जी नवीन यांत्रिकीकरणामध्ये साधनं उपलब्ध झालेली आहेत तर त्या साधनाच्या माध्यमातून देखील आपण पेरणी करू शकतो. यामध्ये BBF यंत्राद्वारे पेरणी आपण करू शकतो, तसेच गादी वाफ्याचा देखील वापर आपण करू शकतो. त्याचसोबत टोकण पद्धतीने लागवड हे देखील उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे दरवर्षी पीक पेरल्यानंतर पावसाचा मोठा खंड आपल्या भागामध्ये आपण पडताना पाहिलेला आहे. हा खंड पडल्यानंतर जी पिकाची उगवण क्षमता आहे ती कमी होते किंवा त्याची जी वाढीची अवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठा एक परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं आपल्या जी पेरणीची वेळ असेल किंवा खंड जर पाण्याचा बहुतांशी वाढीच्या अवस्थेमध्ये पडत असेल आणि धाराशिव असेल किंवा आपल्या भागातील शेतकरी बांधवांना माहिती आहे शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेस असा मोठा खंड पडलेला आपण पाहिलेला आहे, तर त्यासाठी अतिरिक्त जे पाणी आपल्याकडे 1-2 पाणी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. तशी उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं देखील खूप गरजेचं आहे, जेणेकरून हमखास पीक आपलं सोयाबीन असेल, तूर असेल, मूग उडीद असेल यांचं आपल्याला प्रामुख्यानं घेता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे की आपल्याकडे कमीच पाऊस पडतो असं नाही, कधीकधी पिकं आपली वाढीच्या अवस्थामध्ये असताना मोठा पाऊससुद्धा झालेला आपण पाहत असतो. तर हे टाळण्यासाठीच आपल्या भागामध्ये पेरणी करत असताना साधारणपणे BBF मशीनचा वापर जर आपण केला तर त्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना अधिकचा फायदा होऊ शकतो. तर आपल्या भागामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत मंडळी, याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल आणि आत्ता आपण मृगामध्ये जी पेरणी करतो मूग उडीद असेल, तर त्याचसोबत तीळ आहे, सूर्यफूल आहे, ही देखील पिकं खूप महत्त्वाची आहेत. तर आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे पाहिलं तर सोयाबीनच्या पेऱ्याची जी आकडेवारी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आकडेवारी ठरलेली आहे. त्यामुळं ह्या ज्या उपाययोजना आहेत आत्ता ज्या आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकले असतील तर या उपाययोजना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण पाहिलेलं एकदा पुन्हा आपली उजळणी करून घेतो मी. याच्यामध्ये पहिली जी पद्धत होती त्याच्यामध्ये होती योग्य बियाण्यांची निवड आपण करणं गरजेचं आहे, वाण चांगली निवडणं गरजेचं आहे, उगवण क्षमता तपासणी करणं हे देखील खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याकडं बीज प्रक्रिया करून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अतिरिक्त पाणी जे आहे तेसुद्धा आपल्या भागामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला या पिकांना जीवनदान देता येऊ शकेल. छोट्या उपाययोजना आहेत पण या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या उत्पादनामध्ये जवळपास 30-40% किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्तीचं उत्पादन आपण आपल्या भागामध्ये घेऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाचं राहिलं, आपल्या भागामध्ये सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव देखील आपल्याला दिसून येत असतो, त्यासाठी सुरुवातीपासूनच या

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा। या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात।
3: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देते. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
3: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
2: जय हिंद। तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो। आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे। पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत। भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही।
3: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना है तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आर्ज प्रगती हजर झाली पुन्हा एकदा आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच बिग स्टार शो मध्ये। मंडळी, बिग स्टार शो मधून आपण अशा विविध कलावंतांना भेटत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा देखील यातून प्रयत्न करत असतो। आणि अतिशय लोकप्रिय असा आपला बिग स्टार शो होत आहे, हे सगळं आपल्या श्रोत्यांचेच खरं तर आभार मानते मी। या बिग स्टार शोला प्रेम देत आहेत आणि याच मालिकेत आपण विविध अशा कलावंतांना भेटत असतो। तर मंडळी, आजची देखील बिग स्टार हे खूप जास्त स्पेशल आहेत। श्रोते हो, हिंदी सिनेमामधील कथा, संगीत आणि कलाकार जसे महत्वाचे आहेत, तसेच हिंदी सिनेमामधील गायकांचाही वेगळा असा ठसा आहे आणि प्रत्येकाचा चाहता वर्गही वेगवेगळा आहे। हिंदी सिनेमांमधून कुंदनलाल सहगलपासून आत्ताच्या अरिजित सिंगपर्यंत एक अद्भुत गायकीचा प्रवास आपण अनुभवलेलाच आहे। आज याच यादीतील एक अशा प्रतिभेला आज आपण जाणून घेणार आहोत, तेही खूप आगळे वेगळे आहेत आणि त्यांचा आवाज सरळ आपल्या हृदयाचा ठाव घेतो आणि एक रुहानी मजा देखील देतो। तेव्हा तर जास्त वेळ न लावता जाणून घेऊया आपल्या अजीज अर्थात मोहम्मद अजीज यांचा जीवन प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। तेव्हा चला वळूयात संगीतमय सफरीकडे आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या बिग स्टार शोला। आजचे आपले बिग स्टार आहेत मोहम्मद अजीज सर।

मिक्सअप शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिगस्टार आहेत सुपर डुपर हिट असणारे मोहम्मद अजीज यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतोय आजच्या आपल्या बिगस्टार शो मधून.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजी प्रगती सोबत. आणि आज आपण बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय आपले सर्वांचे अजीज असणारे मोहम्मद अजीज साहेबांबद्दल. मोहम्मद अजीज यांच्या गायकीची सुरुवात लहानपणापासूनच झाली. त्यांनी सुरुवातीस ओडिया गायनातून व्यावसायिक संगीताची सुरुवात केली. सिद्धांत महापात्रा यांच्यासाठी त्यांनी सर्वाधिक गीतं गायली आहेत. परंतु हिंदी सिनेमाची आणि बॉलिवूडची ओढ त्यांना होतीच, त्यामुळे ते नंतर मुंबईला आले आणि 1984 सालच्या अंबर चित्रपटापासून त्यांनी सुरुवात केली. यानंतर त्यांना एक चांगला ब्रेक मिळाला, तो होता संगीतकार अनु मलिक यांचा. संगीत निर्देशनात आलेला चित्रपट मर्द यामध्ये त्यांना मैं मर्द टांगेवाला हे गीत आलं, ते सुपरहिट ठरलं. यानंतर आणखीन एक सुपरहिट गीत आलं, ते होतं जानकी बाजी मधील आते आते तेरी याद. आणि यानंतर ते सर्वांचीच पसंती बनले.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि आजच्या आपल्या विक्सा शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. आणि आज आपण जाणून घेतोय आपल्या सर्वांचे हक्काचे असे मोहम्मद अजीज साहेबांचा जीवन प्रवास. मंडळी, यानंतर त्या काळातील प्रख्यात संगीतकार नौशाद, ओ पी नय्यर, आर डी बर्मन, बप्पी लहरी, उषा खन्ना, अनु मलिक यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. यानंतर त्यांनी जतीन ललित, राम लक्ष्मण, नदीम श्रवण आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत देखील कर्णमधूर अशी गीतं केली. याच सोबत मोहम्मद अजीज यांनी भजन, खाजगी संगीत, अल्बम आणि दूरचित्रवाणीत जय हनुमान या मालिकेचं शीर्षक गीतही गायलंय. आणि अनेक कार्यक्रम त्यांनी विदेशात देखील केलेले आहेत.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजी प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत मोहम्मद अजीज साहेब यांचा जीवन प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी, आपल्या कारकिर्दीमध्ये मोहम्मद अजीज यांनी दिलीप कुमार, धर्मेंद्र, जितेंद्र, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा, संजय दत्त, ऋषी कपूर, शाहरुख खान, अक्षय कुमार, अनिल कपूर, सनी देओल यांच्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसाठी पार्श्वगायन केलंय. याच सोबत त्यांनी किशोर कुमार, अमित कुमार, नितीन मुकेश, शैलेंद्र सिंग, कुमार सानवाणी, सुदेश भोसले यांच्यासोबतही युगुल गीत गायलं आहे आणि त्यांच्या गायिकेने सर्वांनाच प्रभावित केलं.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत द सुपर डुपर हिट असणारे मोहम्मद अजीज यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतोय आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. मंडळी, मोहम्मद अजीज यांच्या गायिकेचा जलवा 1988 दशकातही असाच सुरू राहिला. यामध्ये एक सुपरहिट गाणं आलं होतं, ते म्हणजे शूरवीर या चित्रपटातील आवाज हमारी. हे गीत त्यांनी कविता कृष्णमूर्ती यांच्यासोबत गायलं आणि या गीताची जादू सर्वांवरच पुरून उरली. या काळात हे गीत तरुणाईच्या ओठावर रुळलं. या गीतानंतर त्यांचं आणखीन एक गाणं आलं जे सुपरहिट ठरलं, ते होतं बीवी होतो येसी या चित्रपटातील फूल गुलाब का. या गीतानंही प्रेक्षकांना मोठी भुरळ घातली.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुपर डुपर हिट असणारे मोहम्मद अजीज यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतोय आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून.

आपण एक तहत रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय सुपरस्टार हृदयाचा ठाव घेणारे असे गायक म्हणजेच मोहम्मद अजीज साहेबांबद्दल. 1989 सालही अजीज साहेबांसाठी महत्वाचं ठरलं. या वर्षात त्यांची आणखीन दोन हिट गाणी आली. यामध्ये विजू शहा यांच्या संगीत निर्देशनात आलेलं मैं तेरी मोहब्बत में आणि यल्पींच्या संगीत निर्देशनात आलेलं तेरा बीमार मेरा दिल या गीतांनीही प्रेक्षकांना भुरळ घातली. आता मोहम्मद अजीज हे प्रस्थापित गायकांच्या श्रेणीत जाऊन बसले होते. ते जी गाणी गात होते ती प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती आणि किशोरदा आणि मोहम्मद रफी यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली होती ती मोहम्मद अजीज साहेबांच्या गायकीने भरून निघत होती.

आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत आणि तुम्ही आनंद घेताय बिग स्टार शो या कार्यक्रमाचा. आज या कार्यक्रमात आपण जाणून घेत आहोत मोहम्मद अजीज साहेबांचा जीवन प्रवास. मंडळी, 1990 संगीताच्या बदलत्या काळात अनेक गीतकार संगीतकार येत असतानाही मोहम्मद अजीज यांचा हिटचा फॉर्म्युला चालूच होता. यामध्ये लक्ष्मीकांत पॅरेलाल यांची गाणी विशेष गाजली. तेरी मोहब्बत मेरी जवानी, नरसिंहा या चित्रपटातील चुपचाप तू क्यू या गीताचा समावेश होतो. परंतु त्यांच्या फिल्मी गायकीमध्ये चार चांद लावून गेला तो चित्रपट होता 1992 सालचा खुदा गवाह. या चित्रपटासाठी मोहम्मद अजीज साहेबांनी गायलेली सर्वच गीतं लोकप्रिय ठरली आणि जिथे या चित्रपटापासून जितका फायदा व्हायला हवा होता तो न होता उलट उतरती कळा लागली. आणि हे मात्र मोठं आश्चर्य म्हणावं लागेल.

बिगस्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिगस्टार शो मधून आपण जाणून घेतोय मोहम्मद अजीज साहेबांचा जीवन प्रवास. मंडळी, मोहम्मद अजीज यांचं नातं खरं तर मोहम्मद रफी यांच्या गायिकेशी जोडलं जातं. मोहम्मद रफी यांच्या नंतर त्यांचा वारसा अजीज साहेबांनी चालवला असं म्हणता येईल. मोहम्मद अजीज हे नेहमी एक गुणी गायक आणि एक चांगले

व्यक्ती म्हणून आपल्या स्मरणात राहतील. त्यांची आणखीन एक विशेषता म्हणावी लागेल, ज्यामध्ये हा व्यक्ती आयुष्यात कधीही प्रसिद्धीसाठी प्रयत्न करताना दिसला नाही.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेस तुमच्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय एका सुपरस्टार सिंगरला म्हणजेच मोहम्मद अजीज साहेबांना.

बिगस्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेस तुमच्या सोबत आणि आजच्या आपल्या बिगस्टार शो मधून आपण जाणून घेतोय एका सुपरस्टार सिंगरला म्हणजेच मोहम्मद अजीज साहेबांना. अजीज साहेबांनी एकूण आपल्या फिल्म करिअर मध्ये 1000+ अधिक गाणी गायली आहेत. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी उडिया, भोजपुरी, मैथिली, पंजाबी, गुजराती, तेलुगू, तमिळ या भाषांमध्ये गीतं गायली आहेत. ते नेहमीच मोहम्मद रफी यांना आपला गुरु मानत. त्यांचं एकूण 30 वर्षाचं फिल्मी करिअर होतं. या 30 वर्षात त्यांनी करोडो लोकांची मनं जिंकली, अनेकांना प्रभावित देखील केलं. जरी त्यांना या फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकही पारितोषिक मिळालं नसलं, तरी जेव्हा आजही एखाद्या टमटममध्ये, ट्रॅक्टरवरती, गाडीत किंवा रेडिओवर त्यांचं गाणं ऐकलं की लोक माना डोलवायला लागतात, हीच खरी त्यांच्या कामाची पावती आहे. म्हणूनच हा सर्वसामान्य गायकच महान गायक ठरतो. म्हणूनच मोहम्मद अजीज साहेब आहेत रेडिओ तेरणाचे बिग स्टार.

आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबते. आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतलेला आहे मोहम्मद अजीज साहेबांचा जीवन प्रवास. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970509 वरती. आणि पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तेरणावरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
2: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय, जिथे आधी फक्त

0: आपण आणि कपडे वाळत घातले जायचे तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PMSuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
4: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
3: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
4: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर. तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
4: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
3: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
4: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर. तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: जाना था मगर बन गई वो हम सफर, वो मेरे साथ हो गई एक अजनबी हसीना से मुलाकात हो गई।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: ए, क्या सोच रही हो?
1: मैं?
0: हाँ हाँ
1: कुछ भी तो नहीं।
0: बोलो ना कुछ तो।

0: उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा आनंदी रहा।
1: ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, अब क्या सुनाए।

उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: खबर।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।